कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा.

त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र। आज दशमी महालय आहे। आज नारायण दशमी आहे। पुणे इथल्या श्री नाना महाराज साखरे यांची आज पुण्यतिथी आहे। मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथल्या श्री पुंडलिक बाबांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. वासुदेव सर्वम ही भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी एक फार मोठी विलक्षण गोष्ट सांगितली आहे. बहुनाम जन्मना मन्ते ज्ञानवामनाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मामध्ये सर्व काही वासुदेवच आहे. असा जो ज्ञानी मला शरण येतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञान कोणत्या अभ्यासाने उत्पन्न होत नाही, उलट जे वास्तविक आहे त्याला यथार्थ जाणण्याचं नाव ज्ञान आहे. वासुदेव सर्वम म्हणजे सर्व काही परमात्माच आहे हे ज्ञान वास्तविक आहेच. तसं हे काही नवीन बनवलेलं ज्ञान नाही तर स्वतः सिद्ध आहे. म्हणून भगवंताच्या वाणीतून आपल्याला ही गोष्ट कळून आली की सर्व काही परमात्माच आहे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. हे अत्यंत उच्च दर्जाचं असं ज्ञान आहे. यापैकी श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही ज्ञान नाही. कोणी एखाद्याने जरी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, वेद पठण केलं, पुराणांचा अभ्यास केला तरीही शेवटी हाच निष्कर्ष राहील की सर्व काही परमात्माच आहे, कारण वास्तविक गोष्ट आहेच अशी. संसारामध्ये प्राय कोणीही माणूस हे सांगत नाही की माझ्याजवळ एवढं धन आहे, एवढी संपत्ती आहे, एवढी विद्या आहे, एवढं कलाकौशल्य आहे. परंतु भगवंतांनी अत्यंत उच्च महात्म्याच्या हृदयामधली गुप्त गोष्ट आपल्याला सरळ शब्दात सांगितली आहे की सर्व काही परमात्माच आहे. यापेक्षा अधिक श्रेष्ठ कृपा कोणती होऊ शकते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 5 ऑक्टोबर. अभिमानाची पूर्णा होती हाच खरा यज्ञ. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारलं तर काय सांगता येईल. त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचं खरं स्वरूप जाणणं विरळच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम चोहोकडे कसा असेल हे म्हणणं भ्रमाचं आहे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणाचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा. भगवंताला जन्म मरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे. मग त्याचा जन्म कशाला करायचा असं काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरं दंगामस्ती आणि आरडाओरडा करत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसतं खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरं लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणं प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झालं नाही, जिथे वेदांनी नेती नेती केलं, ते परमात्मस्वरूप संतांनी जाणलं म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणलं. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणं कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचं खरं सार होय. ज्याने स्वतःला ओळखलं त्याने भगवंताला ओळखलं. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचं खरं मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचं नाम घ्यावं, नीतीधर्माचं आचरण करावं, प्रेमाने वागावं आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणं हीच रामभक्ती होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या लीला विलक्षण असायच्या। जितका आपण त्यांचा खोलवर विचार करायला जावं तेव्हा लक्षात येतं की फक्त परमेश्वरच ह्या अतर्क्य लीला करू जाणे। भोवती जमा झालेले स्वामींचे भक्त ह्या अतर्क्य कोटीतल्या लीला अगदी प्रत्यक्ष अनुभवत होते। आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे। स्वामींचे परमभक्त तर स्वामी जे सांगतील ते सगळं करायचे। भक्तांना एक खात्री होती की स्वामी हे परब्रह्माचे साकार रूप आहेत। एकदा काय झालं, रामचंद्र या नावाचा त्यांचा भक्त, त्याच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते। गावोगावचे भक्त स्वामींभोवती दर्शनासाठी जमा झाले होते। रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता। स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडलेलं होतं त्यावर बसावं असं त्याला वाटत होतं। एकतर विहीर 200 फूट खोल होती, कठडा निमुळता होता। रामचंद्राला वाटायचं, चुकून जर स्वामींचा तोल गेला तर? आश्चर्य ह्याचं होतं की रामचंद्र नावाच्या ह्या मर्त्य भक्ताला ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ विहिरीत पडतील की काय अशी भीती वाटत होती। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताच्या मनातली खळबळ ओळखली होती। इतक्यात काय झालं, तर चिमा या नावाची स्वामींची परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली। ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली, तेव्हा काय केलं तर चिमाचा तो पितळेचा तांब्या स्वामींनी विहिरीत फेकून दिला। चिमा रडू लागली आणि म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझा तांब्या विहिरीत फेकून दिलात, एकुलता एक तांब्या माझ्यापाशी होता, आता मी पाणी कशी पिणार? स्वामी तिला म्हणाले, तुला तांब्या हवा असेल तर विहिरीत उडी टाक आणि तांब्या काढून घे। चिमाने पुढचा मागचा विचार अजिबात न करता धाडकन विहिरीत उडी टाकली। धप्पकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतून आला। तिने स्वामी आज्ञा पाळली होती। लोकांना काळजी वाटू लागली म्हणून दोर लावून विहिरीत उतरायची ते तयारी करू लागले। स्वामींनी त्यांना आज्ञा केली, चिमाला कोणीही काढू नका, ती कशाने बुडेल, येईल वरती। स्वामी असं म्हणेपर्यंत चिमा आपला तांब्या हातात घेऊन वरती आली। तांब्यातल्या पाण्याने तिने स्वामींचे पाय धुतले, पदराने स्वामींचे चरण हलक्या हाताने पुसले। लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला। स्वामी कृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू स्वामींनी स्त्री रूप धारण केलं आहे।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की पूर्व क्षितिजावर समाधानाचा तेजस्वी सूर्य चंद्रकिरण

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे आर एन पराडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा.

ओम श्री विष्णवे नमः। श्री गरुड पुराणात अनेक व्रतांची माहिती सांगितली आहे। त्यातलं एक व्रत आहे रोहिणी अष्टमीचं व्रत। श्री ब्रह्मदेव विद्वानांना म्हणतात, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमीला उपवास करून गौरी गणेश आणि शंकरांची फळाफुलांनी पूजा करावी, प्रार्थना करावी की हे दुर्गे, तू साक्षात अमृत आहेस। ही अष्टमी सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे। अग्नीवर शिजवलेल्या अन्नाचं भोजन करू नये हा नियम केल्याने ब्रह्महत्येचं पाप देखील धुतलं जातं असं हे व्रत आहे। याला दुर्वाष्टमी म्हणतात। कृष्ण पक्षातली अष्टमी तिथी, या तिथीला जेव्हा रोहिणी नक्षत्र असेल त्या दिवशी मध्यरात्री भगवान हरींचं स्मरण करून पूजन करावं। सप्तमीपासून विधवा अष्टमीपर्यंत पूजन केलं तर तीन जन्मींच्या पापांचा नाश होतो। उपवास करावा आणि नक्षत्रांच्या अस्तसमयी मंत्र म्हणावा। दुसऱ्या दिवशी पारण करावं, भूमीवर गुडघे टेकून चंद्राला अर्घ्य द्यावं। त्यावेळी प्रार्थना करावी की सागरातून जन्मग्रहण करणारे चंद्रदेव, आपला उद्भव अत्रिमुनींच्या नेत्रातून झाला आहे, आपण आपली भार्या रोहिणी हिच्यासह मी अर्पण केलेलं अर्घ्य ग्रहण करावं। यानंतर धनप्राप्तीसाठी वसुदेव, नंद, बलराम, यशोदा यांना फुलांसह अर्घ्य अर्पण करावं। त्यावेळी प्रार्थना करावी की हे देवकीचे नंदन, आपण धनाचे स्वामी आहात, तसंच सर्व सांसारिक दुःखाचं हरण करणारे आहात। आपलं एकदाच स्मरण केल्याने पापीजनांचा देखील उद्धार होतो। मी देखील असाच दुष्कर्मी वाईट कृत्य करणारा आहे, आपण मला नरकापासून मुक्त करावं। हे कमल नयनी, मी अथांग जगात अज्ञानामुळे गुरफटून गेलो आहे, तेव्हा तुम्ही माझा उद्धार करा। आपल्याशिवाय या भवसागरातून तारणारा दुसरा कोणीही नाही, समर्थ नाही। आपण नेहमी गायी आणि ब्राह्मणांचं रक्षण करीत आला आहात, सर्वांचे हित करणारे आहात, तेव्हा अशा गोविंदास माझा सदैव नमस्कार असो। आपल्या कृपेने सर्वत्र शांती, सुख, कल्याण होवो। मला धन आणि कीर्ती यांचा लाभ होऊ दे। अशा प्रकारे पूजन आणि प्रार्थना केली तर शिव सर्व कामना पूर्ण करतात। यानंतर गरुड पुराणामध्ये बुधाष्टमी या व्रताची माहिती आहे। श्री ब्रह्मदेव म्हणतात, एक वर्षभर अष्टमीच्या रात्री उपवास करावा आणि वर्षाच्या शेवटी गायीचं दान द्यावं। असं केल्याने मनुष्याला इंद्रपदाचा लाभ होतो आणि सद्गती प्राप्त होते। जर दोन्ही पक्षातील अष्टमी तिथीला बुधवार आला तर त्या दिवशी हे व्रत केलं जातं। हे व्रत अखंड करणाऱ्याची संपत्ती कधीच संपत नाही, अर्थात तो धनसंपन्न होतो। जलाशयाजवळ पूजेच्या प्रमुख साधनांनी बुधाची पूजा करावी। विद्वानांनी अक्षतांसहित दान द्यावं। परमपूज्य स्वरूप अशा बुधाष्टमीची कथा श्रवण करण्यासारखी आहे। पाटलीपुत्र नगरात वीर नावाचा एक विप्र होता। त्याला कौशिक नावाचा एक पुत्र आणि विजया नावाची कन्या होती। एक दिवस कौशिक आपल्या धनपाल नामक बैलाला घेऊन गंगा नदीवर गेला आणि तिथेच रममाण झाला। गुराख्याच्या काही मुलांनी कौशिकाचं लक्ष नाही असं पाहून बैल चोरून नेला। कौशिक जलक्रीडेनंतर पाहतो तर तिथे बैल दिसेना, त्यामुळे तो अत्यंत दुःखी होऊन बैलाला शोधू लागला। त्याच वेळेस त्याची बहीण विजया ही तिथे पाणी नेण्यास आली। नंतर ती दोघे मिळून बैलाला शोधू लागली। भुकेमुळे त्रस्त झालेले दोघेही सरोवरापाशी आले असताना त्यांनी देवाची पूजा करत असलेल्या काही स्त्रिया पाहिल्या। त्या स्त्रियांकडून अन्न मागून घेतलं आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीबरोबर बैलाच्या शोधार्थ भुकेला हिंडत आहे। तेव्हा त्या स्त्रियांनी त्याला बुधाष्टमीचं व्रत करण्यास सांगितलं। कौशिकाने आपल्या धनपाल ह्या बैलासाठी तर विजया म्हणजे त्याच्या बहिणीने पतीप्राप्तीसाठी हे व्रत केलं। तेव्हा त्याला आपला बैल मिळाला आणि त्याला घेऊन प्रदोष समयी तो घरी आला। कौशिकाला आपल्या बहिणीच्या लग्नाची चिंता लागून राहिली होती।
व्रत करताना दुःखी मनाने तो यमराजाला विचारता झाला की माझी बहीण कोणास अर्पण करावी। त्याच वेळेस यमराजाने विजयाला आपली गृहलक्ष्मी करण्याची इच्छा प्रकट केली। हे व्रत केल्याने ती स्वर्णलोकी जाऊन सुखाने निवास करू लागली। या व्रताचं महत्व अशा प्रकारे निसंशय आहे। यानंतर गरुड पुराणामध्ये महानवमी व्रत याविषयी माहिती सांगितली आहे। श्री ब्रह्मदेव म्हणतात, आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातली अष्टमी जी उत्तराषाढा नक्षत्राने युक्त असेल तर ती महानवमी या नावाने संबोधली जाते। या दिवशी केलेलं स्नान अथवा दान हे अक्षय होतं। जर केवळ नवमी तिथी असेल तर त्या दिवशी भगवती दुर्गेची पूजा करावी। हे व्रत देखील महान पुण्य देणारं आहे। राजाने शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत अवश्य करावं। जप जाप्य आणि होम हवन करून कुमारिकांना जेवू घालावं। अष्टमी तिथीला काष्ठांनी तयार केलेले नवग्रह तयार करावे आणि तिथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, उपवास करावा। यानंतर श्रावण द्वादशी या व्रताविषयी ब्रह्मदेवांनी माहिती सांगितली। श्री ब्रह्मदेव म्हणतात, मी आता श्रावणातल्या द्वादशीचं वर्णन करतो जी मुक्ती देणारी आहे। एकादशी असो किंवा द्वादशी, श्रवण नक्षत्राने युक्त असेल तर तिला विजयातिथी असं म्हटलं जातं। यामध्ये हरीची पूजा ही अक्षय पुण्य देणारी आहे। रात्री एक वेळ भोजन किंवा उपवास करून किंवा भिक्षा मागून प्राप्त झालेलं भोजन केलं तर द्वादशीचं व्रत भंग होत नाही। या व्रतामध्ये मांसादी अभक्ष भक्षण तसंच लोभ, खोटं बोलणं किंवा दुपारी झोपणं या गोष्टी वर्ज्य कराव्यात। भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या श्रवण नक्षत्राने युक्त अशी द्वादशी ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। या तिथीचा उपवास मोठा फलप्रद असतो। रत्न आणि जलाने परिपूर्ण अशा घटामध्ये वामनदेवांची पूजा करावी, दोन शुभवस्त्र पूजेला घ्यावीत आणि नंतर ओम नमो वासुदेवाय या मंत्राने डोक्यावर अभिषेक करावा। यानंतर तूप आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा, रात्री जागरण करावं, हातात फुलं घेऊन प्रार्थना करावी की हे बुधदेवा, आपणास वारंवार नमस्कार असो, आपण माझी पातकं नष्ट करून मला सुख प्रदान करावं, हे देवाधिदेवा आपण मजवर प्रसन्न व्हावं। त्यानंतर पूजा केलेल्या कलशांना नदीकाठी विपरांना दान द्यावं, म्हणजे संपूर्ण अभिष्ट कामनांची पूर्ती होते। यानंतर गरुड पुराणात ब्रह्मदेवांनी मदन त्रयोदशी आदी व्रत सांगितली आहेत। कामदेव त्रयोदशीच्या दिवशी दमनक वगैरेंची प्रेमपूर्वक पूजा केली तर तो मनुष्य शोकरहित होतो आणि मोठ्या अधिकारासाठी विभूषित होतो। याला मदन त्रयोदशी व्रत असं म्हणतात। शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला किंवा अष्टमीला जो वर्षभर उपवास करील त्याला सर्व सुखांचा लाभ होतो। याला चतुर्दशाष्टमी व्रत असं म्हणतात। कार्तिक महिन्यात तीन रात्री उपवास करणारा सूर्यलोकी प्रवेश करतो। याला परमशुभ असं धाम व्रत म्हणतात। अमावास्येला पितरांना दिलेलं जल अक्षय होतं। तेव्हा हे विद्वानांनो, प्रत्येक महिन्यातल्या 12 नक्षत्रांची यथासांग पूजा करावी। आषाढात खिरीचा होम करावा आणि त्याच खिरीने ब्राह्मण भोजन घालावं। पंचगव्याने युक्त पाण्याने स्नान करावं आणि रात्री भगवंताचं स्मरण करावं। ईश्वराचं विसर्जन करण्यापूर्वी सर्व पदार्थ नैवेद्य असतात, परंतु त्यांचं विसर्जन केल्यानंतर मात्र सर्व पदार्थ क्षणार्धात निर्माल्य बनतात। संवत्सराच्या शेवटी व्यवस्थित पूजा करावी आणि प्रार्थना करावी की हे अच्युता, माझ्या पापांचा क्षय होऊन सुखाची वृद्धी होऊ दे आणि आपण मजवर प्रसन्न होऊन मी योजलेलं मनोरथ पूर्ण होऊ देत। हे व्रत 7 वर्षापर्यंत करणाऱ्याला आयुष्य, ऐश्वर आणि सद्गती प्राप्त होते। एकादशी, अष्टमी आणि चतुर्दशीला एक वर्षभर उपवास करावा, सूर्याचं पूजन करावं, त्यामुळे संपूर्ण व्रत पूर्ण होतं। प्रतिपदेला अग्नीचं पूजन केल्यामुळे धनप्राप्ती होते। सप्तमीला भगवान भुवन भास्कराचं पूजन केल्याने देखील धनप्राप्ती होते। दुर्गाष्टमीला मातृगणांची पूजा करावी।
नवमीला तक्षकाचं पूजन करावं, दशमी तिथीला इंद्राची पूजा करावी, द्वादशीला भगवान हरींचं, तर त्रयोदशीला कामदेव, चतुर्दशीला शंकर आणि पंचदशीला ब्रह्म आणि इतर पितरांचं पूजन करावं. गरुड पुराणात सूर्यवंश कीर्तन सांगितलं आहे. श्रीहरी म्हणतात, मी आता आपणाला राजांचं कुळ आणि त्यांची परंपरा यासंबंधी वर्णन सांगतो. सर्वप्रथम भगवान विष्णूंच्या नाभीमधून कमळापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली. त्या ब्रह्माच्या अंगठ्यातून दक्ष राजाने जन्म घेतला. यानंतर अदिती निर्माण झाली. तिच्यापासून विवस्वान उत्पन्न झाला. विवस्वानाचा पुत्र मनू यानंतर अवतीर्ण झाला. मनूची कन्या इला आणि पुत्र सुद्युम्न. इलाला बुधापासून पुत्र रवा झाला. सुद्युम्नाचे 3 पुत्र होते. ते उत्कल, विनत आणि गय अशी त्यांची नावं. अविविक्षिताचा सुत मरुत होता आणि त्याला नरिष्यंत या नावाचा मुलगा झाला. रेवत राजाचा मुलगा रैवत, त्यालाच रेवती नावाची मुलगी होती. इक्ष्वाकू राजाला 3 मुलं होती. त्यांची नावं विकुक्षी, निमी आणि दंडक अशी होती. हरिश्चंद्र राजाला रोहिताश्व नावाचा मुलगा होता आणि रोहिताश्वाला हरित नावाचा मुलगा होता. राजा सगराची पत्नी सुमती हिला 60,000 पुत्र होते. अंशुमानाचा पुत्र विद्वान दिलीप होता आणि दिलीपाचा पुत्र प्रसिद्ध भगीरथ होता. त्याने गंगा नदीला उग्र तपश्चर्येने स्वर्गातून भूलोकी आणली. अजा नावाच्या राजाला महापराक्रमी राजा दशरथ झाला. त्याचे 4 पुत्र म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. श्रीरामाला लव आणि कुश, भरताला तीर्थ आणि पुष्कर, लक्ष्मणाला चित्रांगद आणि चंद्रकेतू, तर शत्रुघ्नाला सुबाहू आणि शूरसेन नावाचे प्रत्येकी 2 पुत्र होते. शतद्युम्नाची मुलगी शुची आणि तिला अज नावाचा पुत्र झाला. रामरथाचा पुत्र सत्यरथ होता आणि सत्यरथाला उपगुरु ह्या नावाचा पुत्र होता. यानंतर वीतहव्याला धृती नामक पुत्र झाला. धृतीला बहुलाश्व झाला, तर बहुलाश्वापासून कृतीने जन्म घेतला. याप्रमाणे जनकाचा वंश योग समाश्रय म्हटला जातो. यानंतर श्रीहरींनी चंद्रवंशाचं कीर्तन सांगितलं आहे. श्रीहरी म्हणतात, आपण सूर्यवंशाची परंपरा ग्रहण केली, आता सोमवंशाची कथा ऐका. भगवान आदिपुरुष नारायण त्यांना ब्रह्मा नावाचा पुत्र होता आणि त्या पितामह ब्रह्मदेवाला अत्री नावाचा पुत्र झाला. अत्रीला सोम हा पुत्र होता. त्याची पत्नी तारा सुरांच्या गुरुची पत्नी होती. ताराचा मुलगा बुध होता आणि बुधाच्या पुत्राचं नाव पुरुरवा होतं. रुचिकाचा पुत्र जमदग्नी होता, तर जमदग्नीला परशुराम नावाचा पुत्र झाला. सुनीत राजाचा पुत्र सत्यकेतू झाला आणि त्याला विभू नामक पुत्र झाला. राजा नहुषाची मुलं ही अत्यंत प्रसिद्ध होती. देवयानीने यदू आणि तुर्वसू या 2 पुत्रांना जन्म दिला. शर्मिष्ठेला द्रह्यू, अनु आणि रघु हे पुत्र झाले. चित्ररथाचा मुलगा शशबिंदू होता. त्याला अनेक पत्नी होत्या आणि पुत्रही विपुल होते. शकुनीचा पुत्र करंभी नावाचा होता. करंभीचा मुलगा देवमत नावाने ओळखला जाई. कुंतीची मुलगी पृथा होती. पांडुपत्नी कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वराने पुत्रमंत्रांच्या योगे यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन झाले. तर माद्रीला नकुल आणि सहदेव हे पुत्र झाले. कुंतीला कौमार्यावस्थेतच कर्ण नावाचा पुत्र झाला होता. देवकीला एकंदर 8 पुत्र होते. 8वा पुत्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण. पहिल्या 7 मुलांना कंस राजाने मारलं होतं. श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या. त्यातली रुक्मिणी, सत्यभामा, लक्ष्मणा आणि इतर अशा 8 पट्ट राण्या होत्या. यानंतर धृतीला धृतवत नावाचा पुत्र झाला. त्याला सत्यधर्मा नावाचा पुत्र होता. सत्यधर्माचा पुत्र अधिरथ
आणि त्यालाच कर्ण नावाचा कुंतीपुत्र प्राप्त झाला. कर्णाला वृषसेन झाला. यानंतर श्रीहरी म्हणतात, आता पुरुवंशाचं वर्णन श्रवण करा. श्रीहरी भगवान सांगतात, पुरुराजाला जनमेजय नावाचा पुत्र होता. त्याला मनस्यू नामक पुत्र होता. ऐनिलाचा पुत्र दुष्यंत तर दुष्यंताचा पुत्र भरत होता. भरताला वितथ नावाचा पुत्र झाला. बृहद्धनुला बृहत्कर्मा, बृहत्कर्म्याला जयद्रथ नावाचा पुत्र झाला. जयद्रथाला विश्वजीत आणि सेनजीत ह्या नावाचे पुत्र झाले. द्रोणाची पत्नी कृपीला अश्वत्थामा ह्या नावाचा पुरुषोत्तम पुत्र झाला. बृहद्रथाला जरासंध, जरासंधाला सहदेव, सहदेवाचा पुत्र सोमापी आणि सोमापीला श्रुतवान नावाचा पुत्र होता. शंतनू राजाला गंगेपासून भीष्म प्राप्त झाला. शंतनूच्या दुसऱ्या पत्नीला सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन पुत्र होते. विचित्रवीर्याला अंबा आणि अंबालिका अशा दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पांडू जन्माला आले. एका दासीपासून विदुराचा जन्म झाला. धृतराष्ट्राला दुर्योधनादी 100 पुत्र होते आणि पांडुराजाला धर्म म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असे 5 पुत्र होते. त्यांना पांडव म्हणतात. या पांडवांमध्ये अर्जुनाला प्रतिरज्ञ, श्रुतसोम, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतकर्मा आणि अभिमन्यू असे पुत्र झाले. अभिमन्यूला परीक्षित नावाचा पुत्र होता. यानंतरच्या अध्यायात या वंशात जे जन्माला आले त्यांचं वर्णन श्री ब्रह्मदेवांनी सांगितलं आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, वर्णन केलेल्या सर्व वंशांचं पालन करण्यासाठी भगवानांनी अवतार धारण केले. यात जे आसुरी वृत्तीचे दैत्यगण होते त्यांच्या अधर्माचा नाश आणि वेदांनुसार धर्माचं रक्षण करण्यासाठी ईश्वराला वेळोवेळी या भूमीवर अवतार धारण करावे लागले. सर्वप्रथम ईश्वराने मत्स्यावतार धारण करून धर्माच्या आड येणाऱ्या हयग्रीव या दैत्याचा नाश केला आणि वेद आणि मनु यांची भूमीवर स्थापना करून जगाचा उद्धार केला. कुर्मावतार धारण करून ईश्वराने मंदराचलाचा नाश केला. पुढे समुद्रमंथनाच्या वेळी ईश्वराने धन्वंतरी वैद्याचा अवतार धारण केला आणि मंथनाच्या वेळेला त्यांच्या हातात एक अमृत कलश निर्माण झाला. तेव्हा त्या धन्वंतरीने ईश्वराने 8 अंगांनी युक्त असं आयुर्वेद शास्त्र सांगितलं. एका सुंदर ललनेचं मोहिनी रूप धारण करून ईश्वराने देवगणांना अमृत पाजलं. वराह अवतार धारण करून महादैत्य हिरण्याक्षाचा वध केला तेव्हा जगाची रक्षा केली. पुढे नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूला ठार मारलं. यानंतर प्रभूंनी परशुरामाचा अवतार घेतला, युद्धात कार्तवीर्याचा नाश केला आणि भूमीला कश्यप ऋषींचा लाभ करून दिला. पुढे महेंद्र पर्वतावर निवास करून त्या महाबाहूने तपश्चर्या केली. दशरथ पुत्रांच्या रूपाने ईश्वराने भूमीवर अवतार घेतला. ते 4 पुत्र म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामाची पत्नी जानकी होती. पुढे वडिलांच्या वचनाचं पालन करण्यासाठी श्री राम पत्नीसहित शृंग पर्वतावर आले. तिथल्या अरण्यात रावणाची बहीण शूर्पणखा तिच्या नाकाचा शेंडा कापला आणि सीतेला पळवून नेणाऱ्या रावण आणि अन्य राक्षसांचा वध केला. लंकेचा राजा रावण त्याच्या धाकट्या भावाला म्हणजे बिभीषणाला त्यांनी अधिपती केलं. नंतर सुग्रीव आणि हनुमान यांच्यासह श्रीराम आपल्या पत्नीला घेऊन परत अयोध्यानगरीत आले. अयोध्येत परतल्यानंतर श्रीरामांना राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्याचं योग्य प्रकारे शासन केलं आणि अश्वमेधासारखे यज्ञ केले. रावणाच्या राज्यात राहूनसुद्धा सीतेने कधी कर्म, मन आणि वाणी याने रावणाचा स्वीकार केला नाही. सीता ही महान कोटीची पतिव्रता होती. यानंतर ब्रह्मदेवांनी सतीचं महात्म्य सांगितलं आहे. फार पूर्वी कौशिक नावाचा ब्राह्मण होता. तो कुष्ठरोगाने पछाडलेला होता. तरी देखील त्याची पत्नी आपला स्वामी या नात्याने त्याची सेवा करीत असे. पुढे पती रागावल्यामुळे तिने अधिक मोल देऊन एका वेश्येला
पतीच्या सेवेसाठी ठेवलं. त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या आधारे मार्ग संपवला होता. त्याच वेळेस वाटेत अत्यंत दुःखित असा मांडव्य अंधारात बसला होता. त्याला कौशिकाचा पाय लागल्यावर क्रुद्ध झालेल्या मांडव्याने कौशिकाला शाप दिला की हा सूर्योदय होण्यापूर्वी मरण पावेल. हे ऐकताच त्याची पत्नी दृढपणाने म्हणाली की मग सूर्योदय होणारच नाही. त्यामुळे सूर्योदय न होता कितीतरी दिवस निरंतर अंधकारच राहिला. याप्रमाणे अंधारात अनेक वर्ष व्यतीत झाल्याने देवांना भय वाटू लागलं आणि ते ब्रह्मदेवाला शरण केले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, या पतिव्रतेची तपश्चर्या इतकी मोठी आहे की त्यामुळे सूर्य उदयाला येत नाही. सूर्योदय न झाल्याने मनुष्यांची फार हानी होत आहे. तेव्हा आपण अत्रि ऋषींची परमपवित्र पत्नी अनुसूया हिला प्रसन्न करावं, तेव्हाच सूर्योदय होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल. तेव्हा मग ते सर्व देवगण अनुसूयेकडे गेले आणि तिला त्यांनी प्रसन्न केलं. अनुसूयेने प्रसन्न होऊन सूर्योदय केला आणि मृत झालेल्या ब्राह्मणांना देखील जिवंत केलं. या पतिव्रता अनुसूयेसारखीच सीता देखील पतिनिष्ठ होती. यानंतर श्रीहरींनी गरुड पुराणात राजवंशाचं वर्णन केलं आहे. सर्वप्रथम शतानिक, अश्वमेध, दत्त, अधिसोमक, कृष्ण, अनिरुद्ध आणि त्यानंतर चित्ररथ असे राजे होऊन गेले. शुचिद्रथ, वृष्णीमान, मेधावी, सुरथ, सुदानक, उदान इत्यादी राजे इक्ष्वाकू कुळात जन्माला आले. या सर्व राजांना बृहद्वल म्हणतात. यांच्यानंतर प्रतिव्य, भानुरथ, अंतरिक्ष, धनंजय, संजय, सुमित्र इत्यादी राजे होऊन गेले. त्यानंतर मगध राजांबद्दल माहिती आहे. मगध देशात झालेल्या राजांमध्ये जरासंध, सहदेव, निरमित्र, सेनजीत, विश्वजीत हे सर्व राजे प्रमुख होते. या जगात तीन प्रकारचे लय होत असतात, ते म्हणजे नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यंतिक. ही भूमी पाण्यामध्ये लय पावते. पाणी अग्नीत तर ते अग्नितत्व वायूमध्ये लय पावतं. वायू आकाशात लय पावतो. याचप्रमाणे आकाश अहंकारात, अहंकार बुद्धीमध्ये, बुद्धी जीवामध्ये आणि जीव अव्यक्तात, तर अव्यक्त आत्म्यांमध्ये लय पावतो. आत्म्याहून श्रेष्ठ ईश्वर विष्णू आहेत. तोच नारायण विनाशरहित परमेश्वर स्वरूप आहे. बाकीचं सर्व जग नाशवान आहे. जितके मोठे मोठे नृप या भूतलावर होऊन गेले आहेत ते सर्व नष्ट झाले. तेव्हा या जगतात अक्षय असं कोणीच नाही. या सर्वांचं तात्पर्य असं की पापकर्मापासून दूर राहावं आणि धर्माचरण जितकं जमेल तितकं करावं, म्हणजे आपल्या संपूर्ण पापांचा सर्व नाश होऊन ईश्वराचं सान्निध्य प्राप्त होतं. हरिओम. ओम श्री विष्णवे नमः. गरुड पुराणामध्ये यानंतर रामायणाचं सार आलेलं आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, सर्व माणसांनी पापरहित असावं याचसाठी संपूर्ण पापाचा नायनाट करणाऱ्या रामायणाच्या कथेचं वर्णन मी करतो. भगवान विष्णू यांच्या नाभिकमळातून ब्रह्मदेव निर्माण झाले होते आणि त्यांना मरीची नामक पुत्र झाला. मरीचीचा पुत्र कश्यप आणि त्यापासून सूर्याची उत्पत्ती झाली. रवीपासून मनू, मनूपासून इक्ष्वाकू आणि त्याच्याचपासून रघु नावाचा अत्यंत महान पराक्रमी असा राजा त्या कुळात जन्माला आला. रघुचा मुलगा दिलीप आणि त्याचा मुलगा अज आणि अजाला दशरथ नावाचा पुत्र झाला. हा राजा अत्यंत बलवान होता. या राजाला महान पराक्रमी, शूर असे चार पुत्र झाले. दशरथ राजाची सर्वात ज्येष्ठ पत्नी कौसल्या हिला श्रीराम, कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न या नावाचे दोन पुत्र झाले. श्रीराम आपल्या आईवडिलांना फार मानित असे. त्यांनी महर्षी विश्वामित्रांकडून संपूर्ण अस्त्रविद्या ग्रहण केली होती. त्यांच्या आश्रमात
यक्षी ताडकाचा रामांनी वध केला. विश्वामित्रांच्या यज्ञात श्रीरामाने सुबाहूला ठार मारलं. नंतर जनक राजाच्या यज्ञशाळेत जाऊन आणि शिवधनुष्य भंग करून त्याने जनककन्या जानकीशी विवाह केला. तसंच लक्ष्मणाने उर्मिलेशी तर भरताने मांडवीशी विवाह केला आणि शत्रुघ्नाने कीर्तिमतीशी विवाह केला. अयोध्यानगरीत श्रीराम आदी चार भाऊ आपल्या मातापित्यांसह राहत होते. नंतर भरत आणि शत्रुघ्न आपले मामा युधाजीत यांच्याकडे गेले. ते दोघे पुत्र अजोळी गेल्यावर दशरथ राजाने श्रीरामाला राज्याभिषेक करायचं नियोजित केलं. परंतु त्याची पत्नी कैकेयी हिने श्रीरामांना 14 वर्ष वनवासात पाठवून देण्याचं राजाकडून वरदान घेतलं. श्रीराम देखील आपल्या प्रिय पित्याच्या वचनपूर्तीसाठी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्याच्या वैभवाला तुच्छ मानून वनवासात गेले. वनवासात जाताना रथाचा त्याग करून प्रयाग आणि चित्रकूट पर्वतावर ते गेले. तेव्हाच इकडे राजधानीत पुत्रवियोगाच्या दुःखाने राजा दशरथाने शरीराचा त्याग केला आणि स्वर्गलोकाचं प्रस्थान ठेवलं. भरताने आजोळहून आल्यावर पित्याचे अंतिम संस्कार केले आणि नंतर सैन्य घेऊन तो वनात श्रीरामांपाशी जाऊन पोहोचला. त्याने श्रीरामांना विनंती केली की आपण अयोध्यानगरीत परत यावं आणि राज्यकारभार हाती घ्यावा. परंतु श्रीरामाने पित्याला दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी भरताची याचना स्वीकारली नाही आणि भरताच्या आग्रहास्तव आपल्या पादुका देऊन त्याला परत पाठवलं आणि राज्यकारभार करण्यास सांगितलं. भरताने देखील ज्येष्ठ भावाच्या आज्ञेचं पालन केलं. त्याने अयोध्या सोडून नंदीग्रामात निवास केला. श्रीरामसुद्धा चित्रकूट पर्वत सोडून अत्रिमुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचले. इथे सुतीक्ष्ण आणि अगस्त्य मुनींना प्रणाम करून ते दंडकारण्य नावाच्या वनात गेले. तिथे शूर्पणखा नावाची राक्षसीण त्यांना त्रास देई. तिचे दोन्ही कान आणि नाक कापून श्रीरामांनी तिला पराभूत केलं. शूर्पणखेने आपल्या कुरूपतेचा अपमान झाल्याने आणि अत्यंत दुःख संतापाने आपल्या भावांना सर्व कहाणी कथन केली. तेव्हा ते 14,000 राक्षसांना घेऊन त्यांच्यावर चालून गेले. परंतु बलशाली श्रीरामांनी त्या सर्वांना अमोघ अशा बाणांनी यमलोकी पाठवून दिलं. यानंतर परत शूर्पणखेने आपला अपमान आणि सीतेचं सौंदर्य याबद्दल जाऊन रावणाला सांगितलं. तेव्हा रावणाने सीतेला पळवण्यासाठी मारीच नावाच्या राक्षसाला हरिणाच्या रूपात पुढे करून आणि स्वतः दंडधारी संन्याशाचं रूप घेऊन सीतेच्या जवळ गेला. सीतेने सोन्याच्या हरणाचं कातडं प्राप्त करण्यासाठी रामांना प्रेरित केलं. राम त्याच्या शिकारीसाठी गेले आणि त्यांनी मारीच राक्षसाचा वध केला. मृत्यूसमयी त्याने हे सीते हे लक्ष्मणा असा धावा केला. ते शब्द ऐकून सीतेने लक्ष्मणाला तिकडे पाठवलं. लक्ष्मणाला पाहून राम त्याला म्हणाले, हा बहुतेक राक्षसांचा कट असावा. मायावी रूप धारण करून सीतेचं अपहरण करण्याचा त्यांचा हेतू असावा. तेवढ्यात इकडे रावणाने जानकीला पळवून नेलंच. वाटेत जटायूचा वध करून रावण सीतेला लंकापुरीला घेऊन गेला. रावणाने सीतेला अशोक वृक्षाखाली नेऊन नजर कैदेत ठेवलं. इकडे श्रीराम कुटीमध्ये जाऊन पाहतात तर कुटी शांत होती. तेव्हा अतिशय शोकमग्न होऊन ते सीतेच्या शोधार्थ भटकू लागले. वाटेत मृतप्राय जटायूने सीतेला दक्षिण दिशेला नेल्याची बातमी कथन केली. नंतर श्रीरामांनी ऋष्यमुख पर्वतावर जाऊन सुग्रीवाबरोबर मैत्री केली. सुग्रीवाच्या बाली नामक बलाढ्य भावाचा वध करून श्रीरामांनी त्याला किष्किंधा नगरीचा राजा केलं आणि ते स्वतः ऋष्यमुख पर्वतावर राहू लागले. सुग्रीवाने सीतेच्या शोधार्थ अनेक वानर सहूकडे पाठवली. त्या वानरांनी सर्व दिशांना तपास केला. दक्षिणेकडे गेलेल्या वानरांना जेव्हा सीता वनात किंवा पर्वतावर कुठेच आढळली नाही तेव्हा त्या वानरांनी आपली हत्या करून घेण्याचा निर्णय केला होता. परंतु वानरांचा सेनापती हनुमान हा 6 योजना असलेला समुद्र ओलांडून अशोकवनात गेला. त्याला तिथे लंकापुरीत सीता दृष्टीस पडली. असंख्य राक्षसिणींचा गराडा तिच्या भोवती पडला होता. मध्येच रावण येऊन तिला त्रास देई आणि वारंवार
तिचं मन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करी. परंतु पतिव्रता सीता सतत श्रीरामांचं चिंतन करत होती. श्रीरामांनी दिलेली अंगठी हनुमानांनी तिच्याजवळ टाकली आणि त्यांचं कुशल वर्तमान तिला कळवलं. हनुमान म्हणाला, मी श्रीरामांचा दूत असून त्यांचं कुशल कळवण्यास इथे आलो आहे. आपण चिंतारहित असावं, तसंच आपली एखादी वस्तू द्यावी की ज्यामुळे श्रीरामांना आपली सतत आठवण येईल. तेव्हा सीतेने आपल्या वेणीतील अमूल्य असं रत्न काढून हनुमानाला दिलं आणि श्रीरामांनी लवकरात लवकर आपली येथून सुटका करावी असा संदेशही धाडला. त्यानंतर हनुमानाने लंकेतील त्या उद्यानांचा सत्यानाश करून टाकला आणि त्याच्यावर चालून आलेल्या रावणपुत्र अक्षय कुमारचा वध केला. इतरही अनेक राक्षसांचा वध करीत असतानाच मेघनाद याच्याकडून तो पकडला गेला. मेघनादाने हनुमानाला बांधून आपला राजा रावण याच्यापुढे आणून त्याला उभा केला. हनुमान रावणाला म्हणाला की हे रावणा, मी श्रीरामांचा दूत आहे. तुला सीतेला श्रीरामांकडे पोहोचत केलंच पाहिजे, यातच तुझं हित आहे. हनुमानाचं कथन ऐकताच रावण अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा हुकूम सोडला. शेपटीला आग लावताच निसटून जाऊन आणि लंकाभर धुमाकूळ घालून हनुमानाने सर्व लंका जाळून टाकली आणि नंतर परत श्रीरामांकडे आला. सीतेचं सर्व वर्तमान त्यांनी कथन केलं आणि नंतर सीतेने आठवण म्हणून दिलेलं वेणीतलं रत्न देखील दाखवलं. श्रीरामांनी लक्ष्मण, सुग्रीव आणि अंगदासहित वानरसेनेसह लंकेवर चढाई केली तेव्हा रावणाचा भाऊ बिभीषण त्यांना शरण आला. शरण आलेल्याला जीवदान द्यावं या न्यायाने श्रीरामांनी बिभीषणाला जीवदान तर दिलंच आणि त्याला रावणाच्या संपूर्ण राज्याचा स्वामी बनवलं. यानंतर नल नामक वानराच्या सहाय्याने श्रीरामांनी समुद्रावर पूल बांधला आणि लंकेवर चढाई केली. नील, अंगद, वीरेंद्र, जांबुवान यासारख्या मोठमोठ्या वानरांनी लंकापुरीला नष्ट करून टाकलं आणि बलशाली राक्षसांचा नायनाट केला. लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजीत आणि मेघनाद यांना ठार मारलं. खुद्द श्रीरामांनी रावणाच्या बाहूंचा छेद करून युद्धभूमीवरच त्याचा वध केला. त्यानंतर श्रीरामांनी सीतेची सोडवणूक करून सर्व वानरांसहित ते अयोध्येला परत आले आणि सर्व प्रजेला पुत्राप्रमाणे वागवू लागले. त्यांनी 10 अश्वमेध यज्ञ केले आणि गयेला विधीपूर्वक पितृगणांना पिंडदान केलं आणि त्याचबरोबर अपरंपार दानधर्मही केला. पुढे श्रीरामांनी आपल्या 2 पुत्रांना लवकुशांना राज्याभिषेक केला आणि अयोध्येतल्या सर्व प्रजाजनांच्या उपस्थितीत त्यांनी स्वर्गलोकी प्रयाण केलं. गरुड पुराणात यानंतर हरिवंशाचं सार सांगितलं आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, मी आता आपल्याला हरिवंशाबद्दल सांगतो ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य सांगितलं आहे. वसुदैव आणि देवकी यांच्यापासून श्रीकृष्णाने जन्म घेतला. त्यांचा जन्म केवळ धर्माचं रक्षण आणि अधर्म करणाऱ्यांचा नायनाट करणं याच्यासाठीच झाला होता. श्रीकृष्णांनी बाल्यावस्थेतच पूतना नामक राक्षसिणीच्या विषयुक्त स्तनांचा चावा घेऊन तिला ठार केलं. शकट आणि यमलार्जुन यांना देखील ठार मारलं. कालिया नामक सर्पाचा नायनाट केला आणि धेनुकासुराचं देखील हनन केलं. संपूर्ण गोवर्धन पर्वताला हाताच्या करंगळीवर तोलून श्रीकृष्णांनी वज्रनगरीला इंद्राच्या कोपापासून वाचवलं होतं. स्वतः इंद्र देखील त्यांना मानित असे. बालवयातच त्यांनी केशी दैत्याचा वध केला आणि गोपगोपींना भयमुक्त केलं. मथुरेत गेल्यानंतर श्रीकृष्णांनी चाणूर आणि मुष्टिक या नावाच्या मल्लांना जमिनीवर लोळवलं आणि कंसराजाची शेंडी हातात पकडून त्याला आसनावरून खाली पाडून ठार केलं. श्रीकृष्णाला रुक्मिणी, सत्यभामा इत्यादी 8 पट्टराण्या होत्या आणि एकंदर 16,108 बायका होत्या. त्यांना असंख्य पुत्र होते. रुक्मिणीला प्रद्युम्न नावाचा पुत्र होता. पुढे त्याने शबराचा वध केला. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध, तो बाणराजाची कन्या उषा हिचा पती. अनिरुद्धाला वज्रनाभ या नावाचा पुत्र होता. श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी होते. कृष्णाने सर्व विद्या आपल्या गुरूंकडून आत्मसात केल्या
आणि गुरुदक्षिणा म्हणून गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्याच पुत्राला मारून त्यांना अर्पण केला। तेव्हा

कृष्णानेच या भूमीवर युद्धाची भूमिका पूर्वनियोजित केली होती. अर्जुन आदि पांडव त्या युद्धाला केवळ निमित्त मात्र होते. आदिपुरुष विष्णू यांच्या नाभिकमळापासून ब्रह्मदेवाची उत्पन्न झाली. पुढे ब्रह्मदेवाला मनू आणि अत्री झाले. अत्रीला सोम नावाचा पुत्र झाला. सोमापासून बुध, बुधाचा पुत्र पुरुरवा, पुरुरवाला आयु नावाचा मुलगा झाला आणि त्याला ययाती, भरत आणि कुरु झाले. त्यानंतर राजा शंतनू जन्माला आला. शंतनूला गंगेपासून भीष्म किंवा देवव्रत या नावाचा पुत्र लाभला, जो सर्व गुणांनी युक्त आणि ब्रह्मवैवर्ताला जाणणारा होता. शंतनू राजाची दुसरी पत्नी सत्यवती हिला दोन पुत्र झाले, एक चित्रांगद आणि दुसरा विचित्रवीर्य. विचित्रवीर्याच्या स्वर्गलोकी जाण्यानंतर त्याची पत्नी अंबिका हिला व्यासदेवापासून धृतराष्ट्र आणि अंबालिकेला पांडू नावाचा पुत्र झाला. भुजिष्या नामक दासीला त्यांच्यापासून विदुर झाला. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिला 100 पुत्र होते, जे कौरव या नावाने प्रसिद्ध झाले. या 100 पुत्रांमध्ये दुर्योधन प्रमुख होता आणि इतरही बलशाली होते. पांडुराजाला कुंती आणि माद्री अशा दोन पत्नी होत्या आणि त्यांना 5 पुत्र झाले, जे पांडव या नावाने प्रख्यात आहेत. त्या 5 पुत्रांची नावं युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव. हे 5ही पुत्र अत्यंत बलशाली आणि महान पराक्रमी होते. दैवयोगाने कौरव पांडव यांच्यामध्ये आपापसात वैर उत्पन्न झालं. कौरवांचा प्रमुख दुर्योधन हा तर पांडवांना नष्ट करण्यासाठी अत्यंत उतावीळ झाला होता. तो पांडवांना सतत त्रास देऊ लागला. दुर्योधनाचा डाव पांडवांचा समूळ नायनाट करून संपूर्ण साम्राज्याचे आपण स्वामी बनावे असा होता. त्यासाठी त्याने अनेक युक्त्या लढवल्या. प्रथम त्याने एक लाक्षागृह बांधलं आणि त्यात पांडवांना जाळून टाकण्याचा डाव रचला. परंतु बुद्धिमान पांडव त्यामधून सही सलामत वाचले. लाक्षागृहातून सुटल्यावर ब्राह्मण वेश धारण करून ते एका ब्राह्मणाच्या घरी राहिले. बक नावाच्या राक्षसाचा तिथे त्यांनी वध केला. त्यानंतर पांचाल देशाची राजकन्या द्रौपदी हिचा विवाह असल्याचे कळल्यावर ते पांचाल नगरीत गेले. तिथे अर्जुनाने लक्षवेध करून द्रौपदीशी विवाह केला. यानंतर आचार्य द्रोण आणि पितामह भीष्म यांच्या सांगण्यावरून धृतराष्ट्राने पांडुपुत्रांना परत नगरीत बोलावलं. धृतराष्ट्राने त्यांना अर्ध राज्य दिलं आणि पांडुपुत्र त्या राज्यात इंद्रप्रस्थ इथे राहून राज्य करू लागले. पांडवांनी पुढे बराच पराक्रम गाजवला, राजसूय यज्ञ केला. अर्जुनाने श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याबरोबर विवाह केला. श्रीकृष्ण अर्जुनाचा हृदयस्थ मित्र होता. पांडव अत्यंत बलशाली तर होतेच, परंतु श्रीकृष्णाच्या पाठबळाने अधिक शक्तिमान झाले होते. अर्जुनाने तर आपल्या दिग्विजयाने अनेक राजांवर प्रभुत्व मिळवलं आणि संपत्ती तसंच जवाहिरांच्या राशी आपल्या राजधानीत आणून ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर याला प्रसन्नतापूर्वक समर्पित केल्या. युधिष्ठिर हा तर अत्यंत चांगल्या मनाचा धर्मात्मा होता. परंतु दुर्योधनाने मायावी जाळं टाकून त्याला द्यूत खेळण्यास प्रवृत्त केलं. दुर्योधनाने हा कट कर्ण, दुःशासन आणि शकुनी यांच्या विचारानेच रचला होता. द्यूतामध्ये सगळंच गमावल्यामुळे पांडवांना 12 वर्ष वनवास भोगावा लागला आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं, म्हणजे नाव, गाव, कुल, शील हे न सांगता काढावं लागलं. वनवास संपल्यानंतर युधिष्ठिराने 5 भावांसाठी 5च गावं दुर्योधनाकडे मागितली. परंतु दुर्योधनाने तेवढी देखील विनंती ऐकली नाही, म्हणून सैन्यानिशी पांडवांनी कौरवांविरुद्ध युद्ध पुकारलं. कुरुक्षेत्रावर झालेलं हे युद्धच महाभारत या नावाने प्रसिद्ध झालं. पांडवांजवळ फक्त 7 अक्षौहिणी सैन्य होतं, तर कौरव 11 अक्षौहिणी सैन्यानिशी सुसज्ज होते. या दोन पक्षातलं युद्ध महाभयंकर झालं. हे युद्ध देव आणि दानवांच्या युद्धा इतकंच भीषण युद्ध होतं. भीष्म पितामह यांनी प्रथम दुर्योधनाच्या सैन्याचं सेनापतीपद स्वीकारलं, तर पांडवांच्या सैन्याचा सेनाध्यक्ष शिखंडी होता.
दोन्ही पक्षांमध्ये बाणाला प्रतिबाण आणि शस्त्राला प्रतिशस्त्र असं घन

घोर युद्ध चालू होतं. शिखंडीला पुढे करून अर्जुनाने आपल्या बाणांच्या वर्षावाने पितामह भीष्मांना विद्ध करून टाकलं होतं. जेव्हा भीष्म पितामहांना आपल्या मरणाची पूर्वकल्पना आली तेव्हा त्यांनी प्राणत्याग करण्यासाठी उत्तरायण होण्यासाठी श्री विष्णूंचं ध्यान केलं. त्यावेळेला त्यांनी अनेक धर्मांचं वर्णन केलं, आपल्या पितरगणांना तृप्त केलं आणि नंतर ते आनंदमय रूपात विलीन झाले. यानंतर महापराक्रमी द्रोण धृष्टद्युम्नाबरोबर युद्ध खेळण्यासाठी कुरुक्षेत्रात उतरले. 5 दिवस सतत घनघोर युद्ध सुरू होतं. या युद्धात अनेक राजे पंचत्वाला पावले. शेवटी द्रोणाचार्य सुद्धा शोकसागरात बुडून मरण पावले. त्यानंतर अर्जुन आणि कर्ण या महापराक्रमी योद्ध्यांमध्ये युद्ध झालं. यांच्यामध्ये 2 दिवस सतत युद्ध सुरू होतं. परंतु शेवटी अर्जुनाच्या अस्त्रांशी सामना देता देता महारथी कर्णाला देखील हार खावी लागली. कर्णाला मृत्यूनंतर सद्गती प्राप्त झाली. धर्मराज युधिष्ठिराबरोबर युद्ध खेळण्यास शल्य समोर आला पण अर्ध्या दिवसातच त्याचा पराभव झाला, कारण अग्निसारख्या मोठ्या दाहक बाणांचा वर्षाव त्याच्यावर झाला. त्यानंतर महाबलाढ्य दुर्योधन आपली गदा वेगाने फिरवत भीमावर चालून आला, जणू काही एखादा यमच भासावा तसा. परंतु संतापाने पिसाळलेल्या भीमाने आपल्या गदेने दुर्योधनाचा अगदी सहजतेने पराभव करून त्याला ठार केलं. यानंतर मात्र द्रोणपुत्र अश्वत्थामा याने पांडवांच्याकडील धृष्टद्युम्नाचा आणि द्रौपदी पुत्रांचा देखील नाश केला. तेव्हा द्रौपदीला पुत्रशोक आवरेनासा झाला. ते पाहून स्वतः अर्जुनाने त्यावर ऐशिकास्त्र टाकून त्याचा पूर्ण पराभव केला आणि त्याच्या कपाळावर असणारा शिरोमणी काढून घेतला. युद्धानंतर सर्व पांडवांनी स्त्रीजनांना समजावलं, त्यांचं सांत्वन केलं, पितरांना तृप्त केलं. अन्य पांडवांच्या आग्रहास्तव युधिष्ठिराने राज्यकारभार हाती घेतला. नंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ करून श्री विष्णूंची पूजा केली आणि यथाशक्ती दान दिलं. अनेक वर्ष युधिष्ठिराने आपल्या भावांबरोबर राहून सुखाने राज्यशासन केलं. परंतु मौशल युद्धात यादव कुळाच्या झालेल्या संपूर्ण विनाशाची बातमी ऐकून उद्विग्न मनाने त्याने राज्य त्याग केला. परीक्षिताला राज्यावर बसवलं आणि आपण सहस्त्रनामाचा जप करता करता अन्य भावांसह विष्णू लोकाप्रत गमन करता झाला. देवादींच्या रक्षणार्थ तसंच अधर्माला पायबंद घालण्यासाठी आणि दुष्टांच्या नायनाटासाठी भगवान या भूतलावर विविध अवतार धारण करीत असतात. ज्याप्रमाणे समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरीच्या रूपाने अवतीर्ण झाले होते, त्यांनी देवादिकांच्या जीवनासाठी आयुर्वेदशास्त्राचं वर्णन केलं आणि त्याच आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास विश्वामित्र महर्षींचा पुत्र सुश्रुत याने केला. सुश्रुत हा देखील महापुरुष होता. याप्रमाणे महान अवतारांचं जो मनुष्य श्रवण करतो त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 84वा श्लोक आहे. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासिनेना, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी रामहा अंतकाळी. आता ह्याच्यात त्यांनी एक वेगळा विचार मांडलेला आहे समर्थाने. विठोने श्री वाहिला देवराणा असं आहे म्हणतात की विठ्ठलाने, पांडुरंगाने हा देवराणा, महादेव, देवांचा देव, त्याला आपल्या शिरावर धारण केलेला आहे. पांडुरंगाने, विष्णूने, नारायणाने शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. एवढं श्रेष्ठ स्थान त्याला दिलेलं आहे. पण असे महादेव, तयांतरी ध्यास रे, पण ते मस्तकावर बसलेले आहेत, ते पण त्यांना ध्यास आहे पुन्हा नारायणाचा, विठ्ठलाचा. हे कसं प्रेम आहे बघण्याजोगं आहे. हरी आणि हर यांच्यातलं प्रेम आहे. भगवान विष्णू महादेवाला मानतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. महादेव विष्णूवर, नारायणावर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. एकमेकांना एकमेकाविषयी पूज्य भाव आहे, अत्यंत प्रेम आहे. असं असताना त्यांचे जे भक्त आहेत ते मात्र एकमेकात भांडत राहतात. आमचा देव महादेव, तुमचा नारायण, ते म्हणतात आमचा देव नारायण आहे, तुमचा महादेव आहे. म्हणजे आमचा देव श्रेष्ठ आहे आणि तुमचा देव कनिष्ठ आहे. प्रत्यक्षात ते दोघं एकमेकात अत्यंत प्रेमाने आहेत, पण अज्ञानामुळे हा गोंधळ आपल्याला जिकडे तिकडे पाहायला सापडतो. म्हणून मुद्दाम समर्थाने हा जो काही दुरावा आहे, हा जो गैरसमज आहे, हा जावा म्हणून मुद्दाम असं म्हटलेलं आहे की विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे. त्याला ह्याचा ध्यास आहे, पण त्याशी नेणं हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला माहिती नाही का की त्यांचं एकमेकात प्रेम आहे? मग ते जर आहे तर तुम्ही एकमेकात प्रेमाने का राहत नाही? तुम्ही एकमेकांचा द्वेष का करता? शंकराला भजणारा विष्णूच्या देवळात जाणार नाही, आणि विष्णूच्या देवळात जाणारा शंकराला भजणार नाही, हे काय आहे? संतांना याचा खेद होतो, किती अज्ञान आहे हे. पण आहे खरं, त्यांनी किती सांगितलं तरी जात नाही. सगळे देव मिळून एकच आहे, एकाच परमात्म्याचे हे निर्निळे अवतार आहेत, निर्निळे भेद आहेत, दिसायला आहेत वर्णवर्ण, आतमध्ये एकच आहे. जसं म्हटलंय, सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती. कुणालाही नमस्कार केला तरी त्या मूळ आदिनारायणालाच जातो. पण हे लक्षात येत नाही, म्हणून ते म्हणतात निवाला स्वये तापसी चंद्रमौळी. आता इथं पुन्हा चंद्रमौळी, शंकर तपस्वी, महान तपस्वी, पण त्यांचा जो दाह होता, कंठदाह होता, कशामुळे होता? विषप्राशन केल्यामुळे तो जो होणारा का दाह कशानेही शमला नाही, तो निवाला, शांत झाला रामनामाने. रामनामाचाच आधार महादेवाने घेतला, आपला दाह शांत करण्यासाठी. एवढं महत्त्व रामचंद्राला दिलेलं आहे. असे जे राम आहेत रामचंद्र, जीवा सोडवी राम हा अंतकाळी, असा हा जो राम आहे तो जीवाला अंतकाळी सोडवतो. अंतकाळी सोडवतो म्हणजे काय करतो हा विचार बघायला पाहिजे. जीवाला सोडवायचं म्हणजे त्याला बांधलंय कुणं, कोणत्या बंधनात जीव अडकलेला आहे आणि आता त्याला सोडवायचं आहे. जीव बद्ध झालेला आहे आपल्याच कल्पनेनं. वस्तुतः जीवो ब्रह्मैव नापरावा. जीव हा ब्रह्मच आहे, तो आत्माच आहे. असं असताना तो देह मनबुद्धीच्या नादी लागल्याने तो बद्ध झाला आणि मी जीव मज बंधन मझ आहे जन्म मरण म्हणायला लागला. जसं त्याला जन्ममरण नाही आहे, तो जर आत्मरूप झाला तर अमरच आहे, पण देहाच्या नादाला लागला तर मात्र त्याला मरण आहे जन्म आहे असा आभास निर्माण होतो आणि तो सुखदुःखाच्या गटांगळ्या खातो. ज्या दिवशी त्याला बोध होईल आणि तो आपल्या खाली येणाऱ्या स्थानावरून जीवभावावरून ऊर्ध्वगामी होऊन आत्मभावात जाईल त्यावेळेला तो मुक्त झाला. मुक्त व्हायचं म्हणजे काय? मुळात मुक्तच आहे, बद्ध नव्हताच कधी, पण आपल्या कल्पनेने तू बद्ध झालेला आहे. ती कल्पना जर त्याने टाकली आणि त्याला जर आपल्या मूळ स्वरूपाचं भान आलं आणि तो या सगळ्या देहाच्या उपाधी टाकून आपल्या स्वरूपाशी जर एकरूप होऊन गेला तर त्या क्षणी तू मुक्त आहे. संतही सांगतात, अरे तू मुक्तच आहेस, बद्ध नाही आहेस, कळत आहे का बघ तुला? पण ते कळत नाही. त्याचं कारण त्या ज्ञानाच्या आड त्याचं मन येतं. जे मन संकल्प विकल्पाने भरलेलं आहे, नाना गोष्टी त्याच्यात आहेत, नाना विकार आहेत, ते मन जर शुद्ध झालं, त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात, तर ज्ञान हे आपल्याजवळच आहे, कुठून आणायचं नाही आहे. मन निर्मळ करा. मन करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. सगळी साधना चित्तशुद्धीसाठी आहे, मन स्वच्छ करण्यासाठी आहे, मन नष्ट करण्यासाठी आहे. ते मन जर नाहीसं झालं तर त्याचा व्यापही बंद होतो आणि जीवाला मी आत्माच आहे हा बोध होतो. तर हा अंतकाळी जे म्हटलेला आहे ते अंतकाळी जीवाला जर बोध नसेल तर जीव विषय वासनेमध्ये ओढला जात असतो. त्याला जगायचं असतं देहाच्या अंगाने आणि त्याला न्यायचं असतं यमराजानं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची ओढाताण होते. आणि त्याला जर बोध असेल तर कोणत्याही क्षणी तो देहाची उपाधी टाकून जायला तयार असतो. पण हे सगळं ज्ञान माहिती नसते, बहुधा नसते, असली तरी ती समजत नाही, समजली तरी उमजत नाही. त्यामुळे जीवाची ही तडफड आयुष्यभर आणि अंतकाळी तशीच राहते. म्हणून त्याला सावध करण्याचं काम समर्थ करतायत. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोताओ, अभी सुनते है पारंपरिक भक्ती रचना. संगीत है श्रीनिवास खळे जी का और स्वर है पंडित भीमसेन जोशी जी का.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव

आणि भक्तीसुद्धा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधा वरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: पितृपंधरवड्यामध्ये भक्तिसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे। मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात। भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे। गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता। या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील ग.दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल

लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात। भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादन

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

Mama,

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र। आज दशमी महालय आहे। आज नारायण दशमी आहे। पुणे इथल्या श्री नाना महाराज साखरे यांची आज पुण्यतिथी आहे। मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथल्या श्री पुंडलिक बाबांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. वासुदेव सर्वम ही भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी एक फार मोठी विलक्षण गोष्ट सांगितली आहे. बहुनाम जन्मना मन्ते ज्ञानवामनाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभाः. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मामध्ये सर्व काही वासुदेवच आहे असा जो ज्ञानी मला शरण येतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञान कोणत्या अभ्यासाने उत्पन्न होत नाही, उलट जे वास्तविक आहे त्याला यथार्थ जाणण्याचं नाव ज्ञान आहे. वासुदेव सर्वम म्हणजे सर्व काही परमात्माच आहे हे ज्ञान वास्तविक आहेच. तसं हे काही नवीन बनवलेलं ज्ञान नाही तर स्वतः सिद्ध आहे. म्हणून भगवंताच्या वाणीतून आपल्याला ही गोष्ट कळून आली की सर्व काही परमात्माच आहे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. हे अत्यंत उच्च दर्जाचं असं ज्ञान आहे. यापैकी श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही ज्ञान नाही. कोणी एखाद्याने जरी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, वेद पठण केलं, पुराणांचा अभ्यास केला तरीही शेवटी हाच निष्कर्ष राहील की सर्व काही परमात्माच आहे, कारण वास्तविक गोष्ट आहेच अशी. संसारामध्ये प्राय कोणीही माणूस हे सांगत नाही की माझ्याजवळ एवढं धन आहे, एवढी संपत्ती आहे, एवढी विद्या आहे, एवढं कलाकौशल्य आहे. परंतु भगवंतांनी अत्यंत उच्च महात्म्याच्या हृदयामधली गुप्त गोष्ट आपल्याला सरळ शब्दात सांगितली आहे की सर्व काही परमात्माच आहे. यापेक्षा अधिक श्रेष्ठ कृपा कोणती होऊ शकते?

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं. आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप विश्वरूप त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्रशीर्ष सहस्रपाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. जसं देवांना अभयदान दिलं तसंच आता एक पाऊल शिल्लक राहिलेलं होतं. त्या एका पावलामध्ये हा जो विरोचनाचा पुत्र बली आहे भगवंतांनी सांगितलं हे पाऊल कुठे ठेवू. या नारद पुराणामध्ये त्याची सविस्तर कथा नाही आहे पण एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे की बलीला त्यांनी बांधून ठेवलं त्या पावलाने. बलीनी स्वेच्छेने आपलं मस्तक त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. बलीला हे देताना तो विरोचनाचा पुत्र आहे, तो असुरांचा वंश आहे म्हणून तो विष्णूशी वैर करणारा हिरण्यकश्यपूसारखा नाही आहे, त्याच्या पणजोबांच्यासारखा नाही आहे, तर तो स्वतः अत्यंत भक्त आहे. कारण हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन आणि बली ही परंपरा आहे तर त्यामुळे त्याचे ते पणजोब आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा भगवंता तू भक्ताला वश होऊन राहणारा आहेस, मला काहीच अडचण नाही आहे, माझ्या मस्तकावरती पाय ठेव, याच्यासारखं दुसरं सुखाचं काय. भगवंतांनी सांगितलं मी तुला बांधलेलं आहे बली आणि आता तुला जावं लागेल ते पातालामध्ये जाऊन राहावं लागेल. बली सुखाने पातालात राहायला गेला. भगवंताचा न्याय कसा आहे बघा. जेव्हा आदिती देवतांचा पराजय झाला म्हणून उग्र तपाचरण करते तेव्हा भगवंत तिला प्रसन्न होतात, तिला आशीर्वाद देतात आणि तिचं मनोवांछित पुरं करतात की देवतांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त व्हावा आणि बलीसुद्धा आपल्या वैभवानिशी राहावा. आता भगवंत जे आहेत ते मात्र बलीकरता जे राज्य योजतात ते मात्र पातालातलं योजतात. भगवंतांनी असुरांच्या ठिकाणी काय न्याय करायचा हा भगवंतांना जो योग्य वाटला तो केला, पण बली भक्त आहे म्हणून बली जेव्हा पाताळामध्ये जाऊन राहिला तेव्हा त्याच्या दारावरती द्वारपाल होऊन भगवंत राहिलेले. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी त्याचा जो भाव आहे, भगवंत भक्तपराधीन आहेत, भक्ताचा भाव भगवंतांनी ओळखला नाही असं कुणाच्याच बाबतीत होत नाही, ते प्रत्येकाचा भाव ओळखून आहेत. त्यामुळे वामनांनी ही बलीची कथा आणि वामन आणि बलींची ही जी कथा आहे ती सनकादिकांनी जेव्हा नारदांना सांगितली त्यावेळी नारदांनी विचारलं की हे मुने हे रसातलामध्ये पातालामध्ये त्यांना तलातलामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, आता बलीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे. बलीला सगळा जो त्याला मिळणारा जो भाग आहे भोजनाकरता तो त्याला कसा प्राप्त होईल. कारण आता आपण जेव्हा श्राद्ध बघू तेव्हा तर आपण जास्त विस्ताराने पाहू, परंतु आपल्याकडे धारणा अशी आहे की आपण जे अन्न खातो आणि आपल्याला जे अन्न पचतं किंवा ज्या अन्नाने आपण पुष्ट होतो आणि आपल्याला समाधान मिळतं ते कुणीतरी आपल्याकरता कुणाला तरी देत असतं आणि ते कुणीतरी कुणाला दिलेलं आहे म्हणूनच आज आपण अन्न सुखाने खात असतो. कुणी जर आपल्याकरता काही दिलंच नाही तर आज आपण आपल्या आपण म्हणू मग कर्मवादाचा सिद्धांत काय की आम्ही जे कर्म केलं त्या कर्माचं फलच आम्ही भोगतो, बरोबर आहे. आपल्या कर्माचं फळ म्हणून आपल्यासमोर रोज टेबलभर पदार्थ येण्याचं सामर्थ्य आपल्या कर्मामध्ये असेल, पण ते अन्न खाण्याकरता जर कुणी आपल्याकरता दान दिलेलं नसेल तर टेबलावरती 5-25 पदार्थ असूनसुद्धा ते खाण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसेल. आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा सर्व उपभोग, आपल्याला मिळणारं सगळं समाधान, हे सगळं समाधान कुणी न कुणीतरी कुणाच्या न कुणाकरता, म्हणजे कुणी कुणाकरता म्हणजेच आज आपला विषय घेतला तर आपल्याकरता कुणीतरी, म्हणजे आपण जर म्हटलं आहो त्याला काय, जर श्राद्ध कसलं करता त्या माणसाचा पुढचा जन्मसुद्धा झाला असेल, तो पुढच्या जन्मात निघून गेला असेल,
मग पुढच्या जन्मात गेलेल्या माणसाला ह्याचा काय उपयोग, तो कोणत्याही जन्मात जाऊ. ज्याच्याकरता म्हणून दिलेलं दान आहे, ज्याच्या स्मरणाने केलेलं तर्पण आहे, ते त्याला त्याच्या जीवनात समाधान देण्याकरता उपयोगी ठरतं. म्हणून आपण काल जे म्हटलं ना की आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये परस्पर आश्रयत्व आहे, आपण सगळे एकमेकांच्यावरती अवलंबून आहोत. या जगामध्ये येऊन मीच कोणीतरी असा आहे टिकोजीराव की माझं मी कमावलं आहे, माझं मी मिळवलं आहे आणि माझा मी सुख भोगतो आहे असं घडू शकत नाही. या जगामध्ये अनेकांच्या कृपेनी आपल्याला यश मिळतं, अनेकांच्या कृपेनी आपल्याला समाधान मिळतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण केव्हाही पूजेचा संकल्प करतो तेव्हासुद्धा म्हणतो सर्वेषाम अविरोधेन, की सगळ्यांच्या ठिकाणी तृप्तता करून प्रत्येकाच्या मनाला शांत करून मी कार्याला आरंभ करतो. कुणाचाही विरोध घेऊन नाही, कुणाचंही शत्रुत्व घेऊन नाही. जर विरोधाने एखादं कार्य जर मी सुरू केलं तर ते कार्य मला कधीच लाभदायी होणार नाही. आणि त्यामुळे सर्वेषाम अविरोधेनं आपण कार्य करावं अशी आपल्याकडे धारणा आहे. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की इथे नारदांनी विचारले की बलीच्या भोजनाचं काय केलं, कारण ज्या पाताल लोकामध्ये राहणारे जे जीव आहे तो नागलोक आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी ह्या नागदेवता ज्या आहेत त्यांचं भोजन वेगळं, त्यांचा आहार वेगळा, त्यांची राहण्याची पद्धती वेगळी. आता तिथे जर बली जाऊन राहिला तर बलीने काय खावं, तर त्यावेळी त्यांनी त्याचं उत्तर दिलंय ह्या सनत कुमारांनी. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले अग्नीत मंत्राशिवाय जी आहुती दिली जाते, की अग्नीला आहुती आहे म्हणजे आम्ही रोज देतो, दूध तापवायला ठेवलं की आमचं गॅसवर ओतू जातं, ही अग्नीवरती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. ती अग्नीला दिलेलीच आहुती आहे पण ती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. म्हणाले समजा अपात्र मनुष्याला आम्ही दान दिलं, आम्हाला कळलं नाही एखाद्याने आम्हाला येऊन काय काय सांगितलं, आम्ही त्याचं बोलणं ऐकलं भुललो आणि आम्ही कसे काय माहीत नाही, काही पैसे देऊन काही दान देऊन दया येऊन आम्ही जे देऊन चुकलो, नंतर कळलं हा लबाड होता यांनी आपल्याला फसवलं. असं अपात्र मनुष्याला दिलेलं जे दान आहे, जे कर्त्याला भयंकर म्हणजे दुःखकारक ठरतं असं जे दान आहे, त्या ते जे आहे ते राजा बलीचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं की हे सगळं राजा बलीला प्राप्त होईल. अपवित्र मनुष्याचा असलेला हविष्य भाग जो अयोग्य मनुष्य आहे आणि ज्याला मिळणारा भाग आहे त्याचं दान, त्याचं सत्कर्म रसातलामध्ये बलीला उपयोगी पडेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे भगवंतानी म्हणजे सनतकुमारांनी नारदांना सांगितलं की हा असा शास्त्रार्थ आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे भगवंतानी बलीच्या दारावरती उभं राहून पहारा करायचा ठरवून सुद्धा बली तर काय त्या लोकांमध्ये वैभव कितीतरी अधिक आहे. म्हणजे भागवत पुराण आपण जेव्हा ऐकाल किंवा ऐकलं असेल तेव्हा आपण ते ऐकलं असेल की काय पाताळ आहे, काय हे सप्ततल आहेत, कारण इथे सुद्धा चतुर्दश भुवनांचा उल्लेख आला आहे पण तो जाता जाता आला आहे, भागवतामध्ये त्याचा जास्त बारकाईने विचार केलेला आहे. आणि त्यामुळे त्या लोकांमधलं जे वैभव आहे ते वैभव सामान्य नाही आहे, ते वैभव विलक्षण आहे. फक्त एकच आहे की ते सगळं जगत जे आहे ते अंधारात आहे, तिथे उजेड नाही. ती सगळी जी काही वस्ती आहे ती वस्ती अंधारात आहे आणि त्यामुळे त्या लोकांचा किंवा त्या देवतांचा किंवा शेष भगवान जे वस्त्र धारण करतात त्या वस्त्राचा रंगसुद्धा निळा आहे आणि ते त्या रंगाची वस्त्र. आणि आपले भगवंत पितांबर पिवळा तेजाचा रंग आहे, सूर्याचा रंग आहे, प्रकाशाचा रंग आहे आणि त्यामुळे हा भेद आहे. नाहीतर शेषनारायणांचा अधिकार कमी नाही आहे, पातालात राहणारे शेषनारायण कमी वैभवात राहत नाहीत, कदाचित स्वर्गातलं वैभव कमी असेल इतकं वैभव पातालामध्ये. आणि त्यांनी जे काम केले आहे ते काम तर आज पृथ्वी तलावरच्या लोकांच्या करता कुणाही देवतांच्या पेक्षा अधिक मोठं काम करून ठेवलेलं आहे, ज्याचा आज आपण विचार करणारच आहोत पुढे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाक करोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजली रानतोस्मी. काय म्हणाले, योगेन चित्तस्य, योगाने चित्ताचा, पदेन वाचाम शब्दाचं शास्त्र निर्माण करून वाणीचा, आणि मलम शरीरस्य च वैद्यकेन आणि शरीराचा मल वैद्यकशास्त्राने, त्यांनी तीन मलांना धुऊन काढलेलं आहे.
योगाने चित्ताचा मल धुतला आहे, पदाचा अभ्यास मांडून वाणीचा मल धुतला आहे आणि शरीराच्या करता औषध निर्माण करून धन्वंतरींनी त्या ठिकाणी शरीराचा मल दूर केला आहे। हे सगळे कोण आहेत? शेषावतार भगवान पतंजली आहेत। शेष हा जो शेष आहे ज्याने पृथ्वीला आपल्या फड्यावर धारण केलेला आहे तो श्वेत आहे, पांढऱ्या रंगाचा आहे आणि हजार त्याचे फणे आहेत। त्या हजार फण्यांचा असा जो शेष आहे तो शेष मनुष्य रूप धारण करून आमच्या ठिकाणी येऊन आम्हाला ज्ञान देणार आहे। म्हणजे तो लोक काय वाईट आहे त्या लोकांमध्ये काही अर्थ नाही, तो पापी जनांचा आहे असं नाही आहे, पण तो लोक मात्र प्रकाशाकडे जाणारा नाही आहे। आणि ही संस्कृती श्रेष्ठता प्रकाशाला देणारी आहे, तेजाला देणारी आहे आणि म्हणून हा लोकांचा दिवी लोक म्हणजे देवलोक म्हणजे स्वर्गलोक, जिथे प्रकाश आहे असा जो लोक आहे आणि त्या लोकातलं वैभव, आणि इथे अंधार आहे आणि त्या लोकातलं वैभव। जसं आपल्याकडे आता पृथ्वी तलावरती या दोघांचाही चमत्कार बघायला मिळतो, रात्री 9:30 नंतर सगळे 5 स्टार 7 स्टार सगळ्या इव्हेंट्स सगळं काय ते त्यानंतर सुरू होतं, कारण हा जो आहे हा वर्ग सगळा भोगवादी आहे आणि हा जो प्रकाशाने उजळून टाकलेला जो स्वर्गलोक आहे तो कर्मानी। आता ह्या देवतांचं लोक प्रश्न विचारतात, अहो सारखेच ते देव हरतात आणि मग सारखेच ते देव घाबरतात, इंद्राला सारखीच भीती वाटते की माझं राज्य जाईल आणि मग इंद्र विष्णूकडे जातो आणि मग विष्णूला सांगतो काहीतरी करा, मग विष्णू काहीतरी करतात आणि मग पुन्हा हे सुस्थिर होतात। हे असं कसं, हे देव असे कसे करतात? देवांचा अधिकार कमी नाही आहे आणि त्याचबरोबर दैत्यांचा पण अधिकार कमी नाही आहे। अनेक वेळा देव जिंकतात, अनेक वेळा दैत्य जिंकतात, दोघंही अधिकारांनी सारखे आहेत। आणि मग भगवंत देवांच्या मागे का उभे राहतात? जे तत्त्वज्ञान पृथ्वीतलावरच्या मानवाकरता आहे तेच तत्त्वज्ञान स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवांच्या करता आहे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूना। देवता कधीच वेडवाकडं वागत नाही आणि जेव्हा दैत्य वेडवाकडं वागून देवतांच्यावरती कुरघोडी करतात त्यावेळी त्यांचं नियमन करण्याचं अनुशासनाचं काम भगवंत करतो आणि मग तो येऊन त्यांच्यातले कज्जे सोडवतो। बलीसारखा राजा आहे, बलीश्रेष्ठ आहे, परंतु दैत्यांचं राज्य जर एकदा सुरू झालं असं धरून चाला, कल्पना करा की एक दैत्यांचा राजा आहे तो अत्यंत सज्जन आहे त्याच्यापुरता, पण हे राज्य सातत्याने सज्जनतेने चालेलच असं नाही, त्याच्या राज्यातले सगळे मंत्रीगण हे सगळे सुखलोलूप आहे आणि ह्या सगळ्यांनी जर वेडावाकडा हा कारभार सुरू केला तर ह्या संबंध सृष्टीचं नियमन ज्यांना करायचं आहे त्या विष्णूला विचार करावाच लागेल की दैत्यांना यश किती काळापर्यंत द्यायचं आणि देवांच्याकडून चांगलेपणाने हे जग किती काळ चालवून घ्यायचं। देवांच्यामध्ये ऱ्हास झाला, पुष्कळ कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा तेवढ्या करताच, कारण इथे काय आहे, इथे शंकेला जागा आहे की मग देवांच्याकरता बलीसारखा इतका सच्छिल राजा होता आणि तो जो राक्षसांचा आहे तो दैत्यांचा आहे म्हणून त्याच्यावर काय विष्णूंनी अन्याय केला? अन्याय नाही केला, त्याच्या मागची जी भूमिका आहे दैत्य राजाची आणि दैत्यांची जी भूमिका आहे जीवन जगण्याच्या मागची ती भूमिका भगवंताला सातत्याने चिरकाल राहावी टिकावी आणि त्या पद्धतीने जग चालावं असं भगवंताला वाटत नाही। भगवंताच्या समोर दोन विषय नेहमीच आहेत, दैवी असुरी संपत्ती, पण जेव्हा असुरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते, असुर जरुरीपेक्षा बलवान होतात, त्यावेळी भगवंतांना त्यांचं नियमन करावं लागतं। म्हणून आपल्याला म्हटलं तसं की व्यवहारामध्ये ह्याचं एक फार सुंदर प्रबोधन आपल्याकडे केलं जातं, संत सत्पुरुषांनी केलेलं आहे की वैयक्तिक पातळीवरती भक्त असणारा दैत्य बलिराजा त्याच्या भक्तीला भगवंतांनी भक्त पराधीन म्हणून 100% न्याय दिलेला आहे आणि बलीच्या भक्तीचं फळ म्हणून त्याच्या द्वारावरती भगवंत पहारा करत उभे राहिलेले आहेत। पण म्हणून दैत्यांच्या सगळ्या समुदायाला समष्टीला मान्य करा म्हटलं तर भगवंत म्हणतात मी मान्य करणार नाही,
कारण सगळ्या दैत्यांना मान्य करून त्यांचं राज्य चालू ठेवावं असं घडणार नाही. राज्य देवतांचंच असावं, राज्य दैत्यांचं असू नये, ही त्याच्यामागची भावना आहे. आणि त्यामुळे त्यांनी बलीला रसातलाला जाण्याकरता सांगितलं. आता बली रसातलाला म्हणजे त्या पाताळ लोक काय सगळ्या त्या सातही लोकांना मिळून पाताळ म्हटलं तरी हरकत नाही, तो त्या पाताळामध्ये जाऊन राहिला. त्या ठिकाणी त्याचं राज्य त्याला भगवंतानी जे दिलं ते त्यांनी स्वीकारलं. त्याच्या दाराशी भगवंत पहारेकरी होऊन राहिले. आणि आता ह्या वामन म्हणजे अवतार भगवंतानी जो वामनाचा घेतला, तर वामन अवतारामध्ये भगवंताला काय तपस्या करण्याची गरज आहे असं नाही, पण समाजातून निघून जाताना भगवंतानी असं सांगितलं की आता तपाचरणाकरता मी हिमालयात निघून जातो आहे, असं म्हणून अगदी अल्प काळाकरता घेतलेला अवतार आहे भगवंताचा. आणि भगवंत निघाले. आता भगवंताच्या म्हणजे विष्णूंच्या वामन अवतारामध्ये त्यांच्या चरणापासून निघालेली जी गंगा आहे, ती गंगा वरून कटाहाला भोग पाडून खाली आली आहे. आता त्या गंगेचं ज्याला ज्याला स्नान करता आलं त्याला त्याला ती उद्धार करू लागली आणि त्या गंगेचं मोठं महात्म्य वाढू लागलं. आता इथे या ठिकाणी त्यांनी एक दुसरी कथा सांगितली आणि ती कथा सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो राजा भगीरथ आहे त्याला धर्मराजानी म्हणजे प्रत्यक्ष यमराजानी त्याला धर्माचं आणि अधर्माचं स्वरूप काय असतं हे कथन करण्याकरता आणि धर्म किती किती मार्गांनी होतो हे सांगण्याकरता म्हणून एक प्राचीन इतिहास संक्षेपाने ऐकवला. तो इतिहास कसा आहे बघा, आता आमच्याकडे रोज पाण्याचं काय करायचं, नळाला एक वेळा पाणी द्यायचं का दोन वेळा पाणी द्यायचं, म्हणजे मग पाण्याची कपात करायची का नाही करायची, याचं कारण असं आहे की 60 वर्ष आम्ही स्वतंत्र झालो तरीसुद्धा आम्ही जलनियोजन केलं नाही, जलसंधारण कसं करावं याचा आम्ही विचार केला नाही. आता आम्ही नवीन बिल्डिंग बांधायला निघालो की सगळे सांगतात की तुमच्या गच्चीमध्ये येऊन पडणारं जे पाणी आहे ते तुमच्या इथे बोर असेल त्याच्याशी नेऊन जोडा, ते पाणी जिरवा आणि जमिनीमध्ये जिरू द्या आणि ते पुन्हा वापरा. परंतु आपल्याकडे धर्मानेच आमच्या प्रत्येकाला बंधन घातलं आहे. तीच कथा त्यांनी सांगितलेली आहे की ते असं म्हणतात की गौड देशामध्ये एक वीरभद्र नावाचा विख्यात राजा होता. तो प्रतापी होता, विद्वान होता, ब्राह्मणांचं पूजन करणारा होता आणि त्याच्या राणीचं नाव चंपक मंजिरी असं होतं. त्याची मंत्रीगण जे होते ते कर्तव्य अकर्तव्य याचा योग्य तो निवाडा करून निर्णय घेण्यामध्ये कार्यक्षम होते. नंतर धर्मशास्त्राच्या आधाराने त्याच्या राज्यामध्ये निर्णय होत असत. प्रायश्चित्त, चिकित्सा, ज्योतिष, धर्म इत्यादींचे निर्णयसुद्धा शास्त्रानुसार होत असत. आणि म्हणाले स्वतः राजासुद्धा आचार्य मनू आदींच्या निर्णयानुसार वर्तन करत असे. त्याच्या राज्यात एकदा असं घडलं की त्याला असं वाटलं की आता पुष्कळ काळ झाला आपण राज्य सोडून बाहेर पडलो नाही, तर आपण शिकारी करता म्हणून बाहेर पडावं. त्याचा हा राज्य म्हणजे एक उत्तम राज्याचा नमुना होता असा हा राजा वीरभद्र मंत्र्यांच्या बरोबर वनामध्ये शिकारी करता गेला आणि तिथे 2 प्रहरपर्यंत इकडे तिकडे भटकला. तो अतिशय थकून गेला होता. त्यावेळी राजाला एक लहानसा तलाव दिसला. तो तलाव सुकलेला होता. त्या तो पाहून त्याचा जो मंत्री, त्याचं नाव बुद्धिसागर, तर त्यांनी पाहिलं की अरे ह्या ज्या ठिकाणी आपण आलो आहे एका शिखरावर आलेलो आहे, इतक्या उंचीवर लहानसा का होईना एक तलाव निर्माण झालेला आहे, हा तलाव कोणी खोदला असेल, इतक्या उंचावर येऊन तलाव खोदण्याचं कारण काय, तिथे आता पाणी सुकलेलं आहे, आता इथे पाण्याने तहान तर काही राजाची भागायची नाही, म्हणून तो पुढे गेला. त्यांनी त्या तलावाच्या इथे जाऊन खणायला सुरुवात केली. हातभर खणलं, हातभर खणल्यावर पाणी लागलं, पाणी स्थिर झालं आणि ते स्थिर झालेलं पाणी मग स्वच्छ आणि चांगलं चविष्ट गोड होतं. ते पाणी राजा प्यायला आणि ते पाणी प्यायल्यानंतर त्या राजाची आणि त्या बुद्धिसागराची तहान भागली. ते दोघे सर्व मंत्री तृप्त झाले. तो बुद्धिसागर राजाला म्हणाला, राजा या ठिकाणी आत्ता आपण अडचणीच्या काळामध्ये हा असा एवढासा झालेला तलाव आहे हा आपण पाहिला, काय खंडलं असेल त्या लोकांनी एवढंसं, त्याच्यात पाणी किती राहत असेल, ते पाणी आता सुकून गेलेलं आहे, तर आपण आता उत्तम तलाव बांधूया. राजा म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेपर्यंत प्रमाणे तुला जेवढा विस्तीर्ण तलाव बांधायचा असेल तेवढा बांध. त्याप्रमाणे खूप मोठा अगदी सुंदर असा त्या डोंगराच्या वरती त्या पर्वतावरती त्यांनी तलाव बांधला.
कशाकरता बांधला? तो वरून पडणारं पावसाचं पाणी डोंगरावरून खाली वाहत जाऊन फुकट जाऊ नये, ते पाणी धारण करावं, जलसंधारण, ते पाणी सांभाळणे, त्याकरता तो तलाव झाला. मग आता राजा बघू लागला, 5-10 वर्षामध्ये तिथे पाणी साठलं म्हटल्याबरोबर त्याच्या बाजूला मोठमोठे वृक्ष आपोआप निर्माण झाले, ते सगळं डोंगर आहे तो पूर्ण हिरवा होऊन गेला. आणि नंतर तो जो बुद्धिसागर राजा आहे, तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे, ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे, काळाचे मात्रा त्याच्यावरती, त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 84वा श्लोक आहे. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी रामहा अंतकाळी. आता ह्याच्यात त्यांनी एक वेगळा विचार मांडलेला आहे समर्थाने. विठोने श्री वाहिला देवराणा असं आहे म्हणतात की विठ्ठलाने पांडुरंगाने हा देवराणा, महादेव, देवांचा देव, त्याला आपल्या शिरावर धारण केलेला आहे. पांडुरंगाने, देविष्णूंनी, नारायणाने शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. एवढं श्रेष्ठ स्थान त्याला दिलेलं आहे. पण असे महादेव तया अंतरी ध्यास रे, पण ते मस्तकावर बसलेले आहेत, ते पण त्यांना ध्यास आहे पुन्हा नारायणाचा, विठ्ठलाचा. हे कसं प्रेम आहे बघण्याजोगं आहे. हरी आणि हर यांच्यातलं प्रेम आहे. भगवान विष्णू महादेवाला मानतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. महादेव विष्णूवर, नारायणावर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. एकमेकांना एकमेकाविषयी पूज्य भाव आहे, अत्यंत प्रेम आहे. असं असताना त्यांचे जे भक्त आहेत ते मात्र एकमेकात भांडत राहतात. आमचा देव महादेव, तुमचा नारायण. ते म्हणतात आमचा देव नारायण आहे, तुमचा महादेव आहे. म्हणजे आमचा देव श्रेष्ठ आहे आणि तुमचा देव कनिष्ठ आहे. प्रत्यक्षात ते दोघं एकमेकात अत्यंत प्रेमाने आहेत, पण अज्ञानामुळे हा गोंधळ आपल्याला जिकडे तिकडे पाहायला सापडतो. म्हणून मुद्दाम समर्थाने हा जो काही दुराव आहे, हा जो गैरसमज आहे, हा जावा म्हणून मुद्दाम असं म्हटलेलं आहे की विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे. त्याला ह्याचा ध्यास आहे, पण त्याशी नेणं हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला माहिती नाही का की त्यांचं एकमेकात प्रेम आहे? मग ते जर आहे तर तुम्ही एकमेकात प्रेमाने का राहत नाही? तुम्ही एकमेकांचा द्वेष का करता? शंकराला भजणारा विष्णूच्या देवळात जाणार नाही, आणि विष्णूच्या देवळात जाणारा शंकराला भजणार नाही. हे काय आहे? संतांना याचा खेद होतो, किती अज्ञान आहे हे. पण आहे खरं, त्यांनी किती सांगितलं तरी जात नाही. सगळे देव मिळून एकच आहे, एकाच परमात्म्याचे हे निर्निळे अवतार आहेत, निर्निळे भेद आहेत, दिसायला आहेत वर्ण. आतमध्ये एकच आहे. जसं म्हटलंय, सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती. कुणालाही नमस्कार केला तरी त्या मूळ आदिनारायणालाच जातो. पण हे लक्षात येत नाही, म्हणून ते म्हणतात निवाला स्वये तापसी चंद्रमौळी. आता इथं पुन्हा चंद्रमौळी शंकर तपस्वी, महान तपस्वी, पण त्यांचा जो दाह होता, कंठदाह होता, कशामुळे होता? विषप्राशन केल्यामुळे तो जो होणारा दाह कशानेही शमला नाही, तो निवाला, शांत झाला रामनामाने. रामनामाचाच आधार महादेवाने घेतला, आपला दाह शांत करण्यासाठी एवढं महत्त्व रामचंद्राला दिलेलं आहे. असे जे राम आहेत रामचंद्र, जीवा सोडवी राम हा अंतकाळी, असा हा जो राम आहे तो जीवाला अंतकाळी सोडवतो. अंतकाळी सोडवतो म्हणजे काय करतो हा विचार बघायला पाहिजे. जीवाला सोडवायचं म्हणजे त्याला बांधलंय कुणं, कोणत्या बंधनात जीव अडकलेला आहे आणि आता त्याला सोडवायचं आहे. जीवबद्ध झालेला आहे आपल्याच कल्पनेनं. वस्तुतः जीवो ब्रह्मैव न अपरावा, जीव हा ब्रह्मच आहे, तो आत्माच आहे. असं असताना तो देह मन बुद्धीच्या नादी लागल्याने तो बद्ध झाला आणि मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण म्हणायला लागला. वस्तू त्याला जन्ममरण नाही आहे, तो जर आत्मरूप झाला तर अमरच आहे, पण देहाच्या नादाला लागला तर मात्र त्याला मरण आहे जन्म आहे असा आभास निर्माण होतो आणि तो सुखदुःखाच्या गटांगळ्या खातो. ज्या दिवशी त्याला बोध होईल आणि तो आपल्या खाली येणाऱ्या स्थानावरून जीवभावावरून ऊर्ध्वगामी होऊन आत्मभावात जाईल त्यावेळेला तो मुक्त झाला. मुक्त व्हायचं म्हणजे काय, मुळात मुक्तच आहे, बद्ध नव्हताच कधी, पण आपल्या कल्पनेने तो बद्ध झालेला आहे. ती कल्पना जर त्याने टाकली आणि त्याला जर आपल्या मूळ स्वरूपाचं भान आलं आणि तो या सगळ्या देहाच्या उपाधी टाकून आपल्या स्वरूपाशी जर एकरूप होऊन गेला तर त्या क्षणी तू मुक्त आहे. संतही सांगतात अरे तू मुक्तच आहेस, बद्ध नाही आहेस, कळत आहे का बघ तुला, पण ते कळत नाही. त्याचं कारण त्या ज्ञानाच्या आड त्याचं मन येतं. जे मन संकल्प विकल्पाने भरलेलं आहे, नाना गोष्टी त्याच्यात आहेत, नाना विकार आहेत, ते मन जर शुद्ध झालं, त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात, तर ज्ञान हे आपल्याजवळच आहे, कुठून आणायचं नाही आहे. मन निर्मळ करा, मन करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, सगळी साधना चित्तशुद्धीसाठी आहे, मन स्वच्छ करण्यासाठी आहे, मन नष्ट करण्यासाठी आहे. ते मन जर नाहीसं झालं तर त्याचा व्यापही बंद होतो आणि जीवाला मी आत्माच आहे हा बोध होतो. तर हा अंतकाळी जे म्हटलेलं आहे ते अंतकाळी जीवाला जर बोध नसेल तर जीव विषय वासनेमध्ये ओढला जात असतो, त्याला जगायचं असतं देहाच्या अंगाने आणि त्याला न्यायचं असतं यमराजांना, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची ओढाताण होते. आणि त्याला जर बोध असेल तर कोणत्याही क्षणी तो देहाची उपाधी टाकून जायला तयार असतो. पण हे सगळं ज्ञान माहिती नसते, बहुधा नसते, असली तरी ती समजत नाही, समजली तरी उमजत नाही, त्यामुळे जीवाची ही तडफड आयुष्यभर आणि अंतकाळी तशीच राहते. म्हणून त्याला सावध करण्याचं काम समर्थ करतायत. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। श्रोताओ, अभी सुनते है पारंपरिक भक्ती रचना। संगीत है श्रीनिवास खळे जी का और स्वर है पंडित भीमसेन जोशी जी का।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्या

भक्ती सुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: पितृपंधरवड्यामध्ये भक्तिसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या लीला विलक्षण असायच्या। जितका आपण त्यांचा खोलवर विचार करायला जावं तेव्हा लक्षात येतं की फक्त परमेश्वरच ह्या अतर्क्य लीला करू जाणे। भोवती जमा झालेले स्वामींचे भक्त ह्या अतर्क्य कोटीतल्या लीला अगदी प्रत्यक्ष अनुभवत होते। आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे। स्वामींचे परमभक्त तर स्वामी जे सांगतील ते सगळं करायचे। भक्तांना एक खात्री होती की स्वामी हे परब्रह्माचे साकार रूप आहेत। एकदा काय झालं, रामचंद्र या नावाचा त्यांचा भक्त, त्याच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते। गावोगावचे भक्त स्वामींभोवती दर्शनासाठी जमा झाले होते। रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता। स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडलेलं होतं त्यावर बसावं असं त्याला वाटत होतं। एकतर विहीर 200 फूट खोल होती, कठडा निमुळता होता। रामचंद्राला वाटायचं, चुकून जर स्वामींचा तोल गेला तर? आश्चर्य ह्याचं होतं की रामचंद्र नावाच्या ह्या मर्त्य भक्ताला ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ विहिरीत पडतील की काय अशी भीती वाटत होती। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताच्या मनातली खळबळ ओळखली होती। इतक्यात काय झालं, तर चिमा या नावाची स्वामींची परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली। ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली तेव्हा काय केलं, तर चिमाचा तो पितळेचा तांब्या स्वामींनी विहिरीत फेकून दिला। चिमा रडू लागली आणि म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझा तांब्या विहिरीत फेकून दिलात, एकुलता एक तांब्या माझ्यापाशी होता, आता मी पाणी कशी पिणार? स्वामी तिला म्हणाले, तुला तांब्या हवा असेल तर विहिरीत उडी टाक आणि तांब्या काढून घे। चिमाने पुढचा मागचा विचार अजिबात न करता धाडकन विहिरीत उडी टाकली। धप्पकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतून आला। तिने स्वामी आज्ञा पाळली होती। लोकांना काळजी वाटू लागली म्हणून दोर लावून विहिरीत उतरायची ते तयारी करू लागले। स्वामींनी त्यांना आज्ञा केली, चिमाला कोणीही काढू नका, ती कशाने बुडेल, येईल वरती। स्वामी असं म्हणेपर्यंत चिमा आपला तांब्या हातात घेऊन वरती आली। तांब्यातल्या पाण्याने तिने स्वामींचे पाय धुतले, पदराने स्वामींचे चरण हलक्या हाताने पुसले। लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला। स्वामी कृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू स्वामींनी स्त्री रूप धारण केलं आहे।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की पूर्व क्षितिजावर समाधानाचा तेजस्वी सूर्य चंद्रकिरणांना सोबत घेऊन आपल्यासाठी उगवतो। आपण त्या समाधानात मग आपलं आयुष्य आनंदाने जगू लागतो। सर्वत्र परमेश्वराची पावलं आपल्याला उमटलेली दिसू लागतात। लक्षात येतं की परमेश्वर आपल्या अवतीभवतीच आहे। हा अनुभव म्हणजे अखंड नामस्मरणाची दृश्य फलश्रुतीच आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 5 ऑक्टोबर. अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारलं तर काय सांगता येईल? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचं खरं स्वरूप जाणणं विरळच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम चोहोकडे कसा असेल हे म्हणणं भ्रमाचं आहे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणाचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा. भगवंताला जन्म मरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे. मग त्याचा जन्म कशाला करायचा असं काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरं दंगामस्ती आणि आरडाओरडा करत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसतं खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरं लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणं प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झालं नाही, जिथे वेदांनी नेती नेती केलं, ते परमात्मस्वरूप संतांनी जाणलं म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणलं. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणं कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचं खरं सार होय. ज्याने स्वतःला ओळखलं त्याने भगवंताला ओळखलं. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचं खरं मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचं नाम घ्यावं, नीतीधर्माचं आचरण करावं, प्रेमाने वागावं आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणं हीच रामभक्ती होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। श्री गरुड पुराणात अनेक व्रतांची माहिती सांगितली आहे। त्यातलं एक व्रत आहे रोहिणी अष्टमीचं व्रत। श्री ब्रह्मदेव विद्वानांना म्हणतात, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमीला उपवास करून गौरी गणेश आणि शंकरांची फळाफुलांनी पूजा करावी, प्रार्थना करावी की हे दुर्गे, तू साक्षात अमृत आहेस। ही अष्टमी सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे। अग्नीवर शिजवलेल्या अन्नाचं भोजन करू नये हा नियम केल्याने ब्रह्महत्येचं पाप देखील धुतलं जातं असं हे व्रत आहे। याला दुर्वाष्टमी म्हणतात। कृष्ण पक्षातली अष्टमी तिथी, या तिथीला जेव्हा रोहिणी नक्षत्र असेल त्या दिवशी मध्यरात्री भगवान हरींचं स्मरण करून पूजन करावं। सप्तमीपासून विधवा अष्टमीपर्यंत पूजन केलं तर तीन जन्मींच्या पापांचा नाश होतो। उपवास करावा आणि नक्षत्रांच्या अस्तसमयी मंत्र म्हणावा। दुसऱ्या दिवशी पारण करावं, भूमीवर गुडघे टेकून चंद्राला अर्घ्य द्यावं। त्यावेळी प्रार्थना करावी की सागरातून जन्मग्रहण करणारे चंद्रदेव, आपला उद्भव अत्रिमुनींच्या नेत्रातून झाला आहे, आपण आपली भार्या रोहिणी हिच्यासह मी अर्पण केलेलं अर्घ्य ग्रहण करावं। यानंतर धनप्राप्तीसाठी वसुदेव, नंद, बलराम, यशोदा यांना फुलांसह अर्घ्य अर्पण करावं। त्यावेळी प्रार्थना करावी की हे देवकीचे नंदन, आपण धनाचे स्वामी आहात, तसंच सर्व सांसारिक दुःखाचं हरण करणारे आहात। आपलं एकदाच स्मरण केल्याने पापीजनांचा देखील उद्धार होतो। मी देखील असाच दुष्कर्मी वाईट कृत्य करणारा आहे, आपण मला नरकापासून मुक्त करावं। हे कमलनयनी, मी अथांग जगात अज्ञानामुळे गुरफटून गेलो आहे, तेव्हा तुम्ही माझा उद्धार करा। आपल्याशिवाय या भवसागरातून तारणारा दुसरा कोणीही नाही, समर्थ नाही। आपण नेहमी गायी आणि ब्राह्मणांचं रक्षण करीत आला आहात, सर्वांचे हित करणारे आहात, तेव्हा अशा गोविंदास माझा सदैव नमस्कार असो। आपल्या कृपेने सर्वत्र शांती, सुख, कल्याण होवो। मला धन आणि कीर्ती यांचा लाभ होऊ दे। अशा प्रकारे पूजन आणि प्रार्थना केली तर शिव सर्व कामना पूर्ण करतात। यानंतर गरुड पुराणामध्ये बुधाष्टमी या व्रताची माहिती आहे। श्री ब्रह्मदेव म्हणतात, एक वर्षभर अष्टमीच्या रात्री उपवास करावा आणि वर्षाच्या शेवटी गायीचं दान द्यावं। असं केल्याने मनुष्याला इंद्रपदाचा लाभ होतो आणि सद्गती प्राप्त होते। जर दोन्ही पक्षातील अष्टमी तिथीला बुधवार आला तर त्या दिवशी हे व्रत केलं जातं। हे व्रत अखंड करणाऱ्याची संपत्ती कधीच संपत नाही, अर्थात तो धनसंपन्न होतो। जलाशयाजवळ पूजेच्या प्रमुख साधनांनी बुधाची पूजा करावी। विद्वानांनी अक्षतांसहित दान द्यावं। परमपूज्य स्वरूप अशा बुधाष्टमीची कथा श्रवण करण्यासारखी आहे। पाटलीपुत्र नगरात वीर नावाचा एक विप्र होता। त्याला कौशिक नावाचा एक पुत्र आणि विजया नावाची कन्या होती। एक दिवस कौशिक आपल्या धनपाल नामक बैलाला घेऊन गंगा नदीवर गेला आणि तिथेच रममाण झाला। गुराख्याच्या काही मुलांनी कौशिकाचं लक्ष नाही असं पाहून बैल चोरून नेला। कौशिक जलक्रीडेनंतर पाहतो तर तिथे बैल दिसेना, त्यामुळे तो अत्यंत दुःखी होऊन बैलाला शोधू लागला। त्याच वेळेस त्याची बहीण विजया ही तिथे पाणी नेण्यास आली। नंतर ती दोघे मिळून बैलाला शोधू लागली। भुकेमुळे त्रस्त झालेले दोघेही सरोवरापाशी आले असताना त्यांनी देवाची पूजा करत असलेल्या काही स्त्रिया पाहिल्या। त्या स्त्रियांकडून अन्न मागून घेतलं आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीबरोबर बैलाच्या शोधार्थ भुकेला हिंडत आहे। तेव्हा त्या स्त्रियांनी त्याला बुधाष्टमीचं व्रत करण्यास सांगितलं। कौशिकाने आपल्या धनपाल ह्या बैलासाठी तर विजया म्हणजे त्याच्या बहिणीने पतीप्राप्तीसाठी हे व्रत केलं। तेव्हा त्याला आपला बैल मिळाला आणि त्याला घेऊन प्रदोष समयी तो घरी आला। कौशिकाला आपल्या बहिणीच्या लग्नाची चिंता लागून राहिली होती।
व्रत करताना दुःखी मनाने तो यमराजाला विचारता झाला की माझी बहीण कोणास अर्पण करावी। त्याच वेळेस यमराजाने विजयाला आपली गृहलक्ष्मी करण्याची इच्छा प्रकट केली। हे व्रत केल्याने ती स्वर्णलोकी जाऊन सुखाने निवास करू लागली। या व्रताचं महत्व अशा प्रकारे निसंशय आहे। यानंतर गरुड पुराणामध्ये महानवमी व्रत याविषयी माहिती सांगितली आहे। श्री ब्रह्मदेव म्हणतात, आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातली अष्टमी जी उत्तराषाढा नक्षत्राने युक्त असेल तर ती महानवमी या नावाने संबोधली जाते। या दिवशी केलेलं स्नान अथवा दान हे अक्षय होतं। जर केवळ नवमी तिथी असेल तर त्या दिवशी भगवती दुर्गेची पूजा करावी। हे व्रत देखील महान पुण्य देणारं आहे। राजाने शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत अवश्य करावं। जप जाप्य आणि होम हवन करून कुमारिकांना जेवू घालावं। अष्टमी तिथीला काष्ठांनी तयार केलेले नवग्रह तयार करावे आणि तिथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, उपवास करावा। यानंतर श्रावण द्वादशी या व्रताविषयी ब्रह्मदेवांनी माहिती सांगितली। श्री ब्रह्मदेव म्हणतात, मी आता श्रावणातल्या द्वादशीचं वर्णन करतो जी मुक्ती देणारी आहे। एकादशी असो किंवा द्वादशी, श्रवण नक्षत्राने युक्त असेल तर तिला विजया तिथी असं म्हटलं जातं। यामध्ये हरीची पूजा ही अक्षय पुण्य देणारी आहे। रात्री एक वेळ भोजन किंवा उपवास करून किंवा भिक्षा मागून प्राप्त झालेलं भोजन केलं तर द्वादशीचं व्रत भंग होत नाही। या व्रतामध्ये मांसादी अभक्ष भक्षण तसंच लोभ, खोटं बोलणं किंवा दुपारी झोपणं या गोष्टी वर्ज्य कराव्यात। भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या श्रवण नक्षत्राने युक्त अशी द्वादशी ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। या तिथीचा उपवास मोठा फलप्रद असतो। रत्न आणि जलाने परिपूर्ण अशा घटामध्ये वामनदेवांची पूजा करावी, दोन शुभवस्त्र पूजेला घ्यावीत आणि नंतर ओम नमो वासुदेवाय या मंत्राने डोक्यावर अभिषेक करावा। यानंतर तूप आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा, रात्री जागरण करावं, हातात फुलं घेऊन प्रार्थना करावी की हे बुधदेवा, आपणास वारंवार नमस्कार असो, आपण माझी पातकं नष्ट करून मला सुख प्रदान करावं, हे देवाधिदेवा आपण मजवर प्रसन्न व्हावं। त्यानंतर पूजा केलेल्या कलशांना नदीकाठी विपरांना दान द्यावं, म्हणजे संपूर्ण अभिष्ट कामनांची पूर्ती होते। यानंतर गरुड पुराणात ब्रह्मदेवांनी मदन त्रयोदशी आदी व्रत सांगितली आहेत। कामदेव त्रयोदशीच्या दिवशी दमनक वगैरेंची प्रेमपूर्वक पूजा केली तर तो मनुष्य शोकरहित होतो आणि मोठ्या अधिकारासाठी विभूषित होतो। याला मदन त्रयोदशी व्रत असं म्हणतात। शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला किंवा अष्टमीला जो वर्षभर उपवास करील त्याला सर्व सुखांचा लाभ होतो। याला चतुर्दशाष्टमी व्रत असं म्हणतात। कार्तिक महिन्यात तीन रात्री उपवास करणारा सूर्यलोकी प्रवेश करतो। याला परमशुभ असं धाम व्रत म्हणतात। अमावास्येला पितरांना दिलेलं जल अक्षय होतं। तेव्हा हे विद्वानांनो, प्रत्येक महिन्यातल्या 12 नक्षत्रांची यथासांग पूजा करावी, आषाढात खिरीचा होम करावा आणि त्याच खिरीने ब्राह्मण भोजन घालावं, पंचगव्याने युक्त पाण्याने स्नान करावं आणि रात्री भगवंताचं स्मरण करावं। ईश्वराचं विसर्जन करण्यापूर्वी सर्व पदार्थ नैवेद्य असतात, परंतु त्यांचं विसर्जन केल्यानंतर मात्र सर्व पदार्थ क्षणार्धात निर्माल्य बनतात। संवत्सराच्या शेवटी व्यवस्थित पूजा करावी आणि प्रार्थना करावी की हे अच्युता, माझ्या पापांचा क्षय होऊन सुखाची वृद्धी होऊ दे आणि आपण मजवर प्रसन्न होऊन मी योजलेलं मनोरथ पूर्ण होऊ देत। हे व्रत 7 वर्षापर्यंत करणाऱ्याला आयुष्य, ऐश्वर आणि सद्गती प्राप्त होते। एकादशी, अष्टमी आणि चतुर्दशीला 1 वर्षभर उपवास करावा, सूर्याचं पूजन करावं, त्यामुळे संपूर्ण व्रत पूर्ण होतं। प्रतिपदेला अग्नीचं पूजन केल्यामुळे धनप्राप्ती होते। सप्तमीला भगवान भुवन भास्कराचं पूजन केल्याने देखील धनप्राप्ती होते। दुर्गाष्टमीला मातृगणांची पूजा करावी,
नवमीला तक्षकाचं पूजन करावं, दशमी तिथीला इंद्राची पूजा करावी, द्वादशीला भगवान हरींचं, तर त्रयोदशीला कामदेव, चतुर्दशीला शंकर आणि पंचदशीला ब्रह्म आणि इतर पितरांचं पूजन करावं. गरुड पुराणात सूर्यवंश कीर्तन सांगितलं आहे. श्रीहरी म्हणतात, मी आता आपणाला राजांचं कुळ आणि त्यांची परंपरा यासंबंधी वर्णन सांगतो. सर्वप्रथम भगवान विष्णूंच्या नाभीमधून कमळापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली. त्या ब्रह्माच्या अंगठ्यातून दक्ष राजाने जन्म घेतला. यानंतर अदिती निर्माण झाली. तिच्यापासून विवस्वान उत्पन्न झाला. विवस्वानाचा पुत्र मनू यानंतर अवतीर्ण झाला. मनूची कन्या इला आणि पुत्र सुद्युम्न. इलाला बुधापासून पुत्र रवा झाला. सुद्युम्नाचे तीन पुत्र होते. ते उत्कल, विनत आणि गय अशी त्यांची नावं. अविविक्षिताचा सुत मरुत होता आणि त्याला नरिष्यंत या नावाचा मुलगा झाला. रेवत राजाचा मुलगा रैवत, त्यालाच रेवती नावाची मुलगी होती. इक्ष्वाकू राजाला तीन मुलं होती. त्यांची नावं विकुक्षी, निमी आणि दंडक अशी होती. हरिश्चंद्र राजाला रोहिताश्व नावाचा मुलगा होता आणि रोहिताश्वाला हरित नावाचा मुलगा होता. राजा सगराची पत्नी सुमती हिला 60,000 पुत्र होते. अंशुमानाचा पुत्र विद्वान दिलीप होता आणि दिलीपाचा पुत्र प्रसिद्ध भगीरथ होता. त्याने गंगा नदीला उग्र तपश्चर्येने स्वर्गातून भूलोकी आणली. अजा नावाच्या राजाला महापराक्रमी राजा दशरथ झाला. त्याचे 4 पुत्र म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. श्रीरामाला लव आणि कुश, भरताला तीर्थ आणि पुष्कर, लक्ष्मणाला चित्रांगद आणि चंद्रकेतू, तर शत्रुघ्नाला सुबाहू आणि शूरसेन नावाचे प्रत्येकी 2-2 पुत्र होते. शतद्युम्नाची मुलगी शुची आणि तिला अज नावाचा पुत्र झाला. रामरथाचा पुत्र सत्यरथ होता आणि सत्यरथाला उपगुरु ह्या नावाचा पुत्र होता. यानंतर वीतहव्याला धृती नामक पुत्र झाला. धृतीला बहुलाश्व झाला, तर बहुलाश्वापासून कृतीने जन्म घेतला. याप्रमाणे जनकाचा वंश योग समाश्रय म्हटला जातो. यानंतर श्रीहरींनी चंद्रवंशाचं कीर्तन सांगितलं आहे. श्रीहरी म्हणतात, आपण सूर्यवंशाची परंपरा ग्रहण केली, आता सोमवंशाची कथा ऐका. भगवान आदिपुरुष नारायण, त्यांना ब्रह्मा नावाचा पुत्र होता आणि त्या पितामह ब्रह्मदेवाला अत्री नावाचा पुत्र झाला. अत्रीला सोम हा पुत्र होता. त्याची पत्नी तारा सुरांच्या गुरुची पत्नी होती. ताराचा मुलगा बुध होता आणि बुधाच्या पुत्राचं नाव पुरुरवा होतं. रुचिकाचा पुत्र जमदग्नी होता, तर जमदग्नीला परशुराम नावाचा पुत्र झाला. सुनीत राजाचा पुत्र सत्यकेतू झाला आणि त्याला विभू नामक पुत्र झाला. राजा नहुषाची मुलं ही अत्यंत प्रसिद्ध होती. देवयानीने यदू आणि तुर्वसु या 2 पुत्रांना जन्म दिला. शर्मिष्ठेला द्रय्यू, अनु आणि रघु हे पुत्र झाले. चित्ररथाचा मुलगा शशबिंदू होता. त्याला अनेक पत्नी होत्या आणि पुत्रही विपुल होते. शकुनीचा पुत्र करंभी नावाचा होता. करंभीचा मुलगा देवमत नावाने ओळखला जाई. कुंतीची मुलगी पृथा होती. पांडुपत्नी कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या वराने पुत्रमंत्रांच्या योगे यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन झाले. तर माद्रीला नकुल आणि सहदेव हे पुत्र झाले. कुंतीला कौमार्यावस्थेतच कर्ण नावाचा पुत्र झाला होता. देवकीला एकंदर 8 पुत्र होते. 8वा पुत्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण. पहिल्या 7 मुलांना कंस राजाने मारलं होतं. श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या. त्यातली रुक्मिणी, सत्यभामा, लक्ष्मणा आणि इतर अशा 8 पट्टराण्या होत्या. यानंतर धृतीला धृतवत नावाचा पुत्र झाला. त्याला सत्यधर्मा नावाचा पुत्र होता. सत्यधर्माचा पुत्र अधिरथ
आणि त्यालाच कर्ण नावाचा कुंतीपुत्र प्राप्त झाला. कर्णाला वृषसेन झाला. यानंतर श्रीहरी म्हणतात, आता पुरुवंशाचं वर्णन श्रवण करा. श्रीहरी भगवान सांगतात, पुरुराजाला जनमेजय नावाचा पुत्र होता. त्याला मनस्यू नामक पुत्र होता. ऐनिलाचा पुत्र दुष्यंत तर दुष्यंताचा पुत्र भरत होता. भरताला वितथ नावाचा पुत्र झाला. बृहद्धनुला बृहत्कर्मा, बृहत्कर्म्याला जयद्रथ नावाचा पुत्र झाला. जयद्रथाला विश्वजीत आणि सेनजीत ह्या नावाचे पुत्र झाले. द्रोणाची पत्नी कृपीला अश्वत्थामा ह्या नावाचा पुरुषोत्तम पुत्र झाला. बृहद्रथाला जरासंध, जरासंधाला सहदेव, सहदेवाचा पुत्र सोमापी आणि सोमापीला श्रुतवान नावाचा पुत्र होता. शंतनू राजाला गंगेपासून भीष्म प्राप्त झाला. शंतनूच्या दुसऱ्या पत्नीला सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन पुत्र होते. विचित्रवीर्याला अंबा आणि अंबालिका अशा दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पांडू जन्माला आले. एका दासीपासून विदुराचा जन्म झाला. धृतराष्ट्राला दुर्योधनादी 100 पुत्र होते आणि पांडुराजाला धर्म म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असे 5 पुत्र होते. त्यांना पांडव म्हणतात. या पांडवांमध्ये अर्जुनाला प्रतिरज्ञ, श्रुतसोम, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतकर्मा आणि अभिमन्यू असे पुत्र झाले. अभिमन्यूला परीक्षित नावाचा पुत्र होता. यानंतरच्या अध्यायात या वंशात जे जन्माला आले त्यांचं वर्णन श्री ब्रह्मदेवांनी सांगितलं आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, वर्णन केलेल्या सर्व वंशांचं पालन करण्यासाठी भगवानांनी अवतार धारण केले. यात जे आसुरी वृत्तीचे दैत्यगण होते त्यांच्या अधर्माचा नाश आणि वेदांनुसार धर्माचं रक्षण करण्यासाठी ईश्वराला वेळोवेळी या भूमीवर अवतार धारण करावे लागले. सर्वप्रथम ईश्वराने मत्स्यावतार धारण करून धर्माच्या आड येणाऱ्या हयग्रीव या दैत्याचा नाश केला आणि वेद आणि मनू यांची भूमीवर स्थापना करून जगाचा उद्धार केला. कुर्मावतार धारण करून ईश्वराने मंदराचलाचा नाश केला. पुढे समुद्रमंथनाच्या वेळी ईश्वराने धन्वंतरी वैद्याचा अवतार धारण केला आणि मंथनाच्या वेळेला त्यांच्या हातात एक अमृत कलश निर्माण झाला. तेव्हा त्या धन्वंतरीने ईश्वराने 8 अंगांनी युक्त असं आयुर्वेद शास्त्र सांगितलं. एका सुंदर ललनेचं मोहिनी रूप धारण करून ईश्वराने देवगणांना अमृत पाजलं. वराह अवतार धारण करून महादैत्य हिरण्याक्षाचा वध केला तेव्हा जगाची रक्षा केली. पुढे नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूला ठार मारलं. यानंतर प्रभूंनी परशुरामाचा अवतार घेतला. युद्धात कार्तवीर्याचा नाश केला आणि भूमीला कश्यप ऋषींचा लाभ करून दिला. पुढे महेंद्र पर्वतावर निवास करून त्या महाबाहूने तपश्चर्या केली. दशरथ पुत्रांच्या रूपाने ईश्वराने भूमीवर अवतार घेतला. ते 4 पुत्र म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामाची पत्नी जानकी होती. पुढे वडिलांच्या वचनाचं पालन करण्यासाठी श्रीराम पत्नीसहित शृंग पर्वतावर आले. तिथल्या अरण्यात रावणाची बहीण शूर्पणखा तिच्या नाकाचा शेंडा कापला आणि सीतेला पळवून नेणाऱ्या रावण आणि अन्य राक्षसांचा वध केला. लंकेचा राजा रावण त्याच्या धाकट्या भावाला म्हणजे बिभीषणाला त्यांनी अधिपती केलं. नंतर सुग्रीव आणि हनुमान यांच्यासह श्रीराम आपल्या पत्नीला घेऊन परत अयोध्या नगरीत आले. अयोध्येत परतल्यानंतर श्रीरामांना राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्याचं योग्य प्रकारे शासन केलं आणि अश्वमेधासारखे यज्ञ केले. रावणाच्या राज्यात राहूनसुद्धा सीतेने कधी कर्म, मन आणि वाणी याने रावणाचा स्वीकार केला नाही. सीता ही महान कोटीची पतिव्रता होती. यानंतर ब्रह्मदेवांनी सतीचं महात्म्य सांगितलं आहे. फार पूर्वी कौशिक नावाचा ब्राह्मण होता. तो कुष्ठरोगाने पछाडलेला होता. तरी देखील त्याची पत्नी आपला स्वामी या नात्याने त्याची सेवा करीत असे. पुढे पती रागवल्यामुळे तिने अधिक मोल देऊन एका वेश्येला
पतीच्या सेवेसाठी ठेवलं. त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या आधारे मार्ग संपवला होता. त्याच वेळेस वाटेत अत्यंत दुःखित असा मांडव्य अंधारात बसला होता. त्याला कौशिकाचा पाय लागल्यावर क्रुद्ध झालेल्या मांडव्याने कौशिकाला शाप दिला की हा सूर्योदय होण्यापूर्वी मरण पावेल. हे ऐकताच त्याची पत्नी दृढपणाने म्हणाली की मग सूर्योदय होणारच नाही. त्यामुळे सूर्योदय न होता कितीतरी दिवस निरंतर अंधकारच राहिला. याप्रमाणे अंधारात अनेक वर्ष व्यतीत झाल्याने देवांना भय वाटू लागलं आणि ते ब्रह्मदेवाला शरण केले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, या पतिव्रतेची तपश्चर्या इतकी मोठी आहे की त्यामुळे सूर्य उदयाला येत नाही. सूर्योदय न झाल्याने मनुष्यांची फार हानी होत आहे. तेव्हा आपण अत्री ऋषींची परमपवित्र पत्नी अनुसूया हिला प्रसन्न करावं, तेव्हाच सूर्योदय होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल. तेव्हा मग ते सर्व देवगण अनुसूयेकडे गेले आणि तिला त्यांनी प्रसन्न केलं. अनुसूयेने प्रसन्न होऊन सूर्योदय केला आणि मृत झालेल्या ब्राह्मणांना देखील जिवंत केलं. या पतिव्रता अनुसूयेसारखीच सीता देखील पतिनिष्ठ होती. यानंतर श्रीहरींनी गरुड पुराणात राजवंशाचं वर्णन केलं आहे. सर्वप्रथम शतानिक अश्वमेध दत्त, अधिसोमक कृष्ण, अनिरुद्ध आणि त्यानंतर चित्ररथ असे राजे होऊन गेले. शुचिद्रथ, वृष्णीमान, मेधावी, सुरथ, सुदानक, उदान इत्यादी राजे इक्ष्वाकू कुळात जन्माला आले. या सर्व राजांना बृहद्वल म्हणतात. यांच्यानंतर प्रतिव्य, भानुरथ, अंतरिक्ष, धनंजय, संजय, सुमित्र इत्यादी राजे होऊन गेले. त्यानंतर मगध राजांबद्दल माहिती आहे. मगध देशात झालेल्या राजांमध्ये जरासंध, सहदेव, निरमित्र, सेनजीत, विश्वजीत हे सर्व राजे प्रमुख होते. या जगात तीन प्रकारचे लय होत असतात, ते म्हणजे नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यंतिक. ही भूमी पाण्यामध्ये लय पावते. पाणी अग्नित, तर ते अग्नितत्व वायूमध्ये लय पावतं. वायू आकाशात लय पावतो. याचप्रमाणे आकाश अहंकारात, अहंकार बुद्धीमध्ये, बुद्धी जीवामध्ये आणि जीव अव्यक्तात, तर अव्यक्त आत्म्यांमध्ये लय पावतो. आत्म्याहून श्रेष्ठ ईश्वर विष्णू आहेत. तोच नारायण विनाशरहित परमेश्वर स्वरूप आहे. बाकीचं सर्व जग नाशवान आहे. जितके मोठे मोठे नृप या भूतलावर होऊन गेले आहेत ते सर्व नष्ट झाले. तेव्हा या जगतात अक्षय असं कोणीच नाही. या सर्वांचं तात्पर्य असं की पापकर्मापासून दूर राहावं आणि धर्माचरण जितकं जमेल तितकं करावं, म्हणजे आपल्या संपूर्ण पापांचा सर्व नाश होऊन ईश्वराचं सान्निध्य प्राप्त होतं. हरि ओम. ओम श्री विष्णवे नमहा. गरुड पुराणामध्ये यानंतर रामायणाचं सार आलेलं आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, सर्व माणसांनी पापरहित असावं याचसाठी संपूर्ण पापाचा नायनाट करणाऱ्या रामायणाच्या कथेचं वर्णन मी करतो. भगवान विष्णू यांच्या नाभिकमळातून ब्रह्मदेव निर्माण झाले होते आणि त्यांना मरीची नामक पुत्र झाला. मरीचीचा पुत्र कश्यप आणि त्यापासून सूर्याची उत्पत्ती झाली. रवीपासून मनू, मनूपासून इक्ष्वाकू आणि त्याच्याचपासून रघु नावाचा अत्यंत महान पराक्रमी असा राजा त्या कुळात जन्माला आला. रघुचा मुलगा दिलीप आणि त्याचा मुलगा अज आणि अजाला दशरथ नावाचा पुत्र झाला. हा राजा अत्यंत बलवान होता. या राजाला महान पराक्रमी, शूर असे चार पुत्र झाले. दशरथ राजाची सर्वात ज्येष्ठ पत्नी कौसल्या हिला श्रीराम, कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न या नावाचे दोन पुत्र झाले. श्रीराम आपल्या आईवडिलांना फार मानित असे. त्यांनी महर्षी विश्वामित्रांकडून संपूर्ण अस्त्रविद्या ग्रहण केली होती. त्यांच्या आश्रमात
यक्षी ताडकाचा रामांनी वध केला. विश्वामित्रांच्या यज्ञात श्रीरामाने सुबाहूला ठार मारलं. नंतर जनक राजाच्या यज्ञशाळेत जाऊन आणि शिवधनुष्य भंग करून त्याने जनककन्या जानकीशी विवाह केला. तसंच लक्ष्मणाने उर्मिलेशी तर भरताने मांडवीशी विवाह केला आणि शत्रुघ्नाने कीर्तिमतीशी विवाह केला. अयोध्यानगरीत श्रीराम आदी चार भाऊ आपल्या मातापित्यांसह राहत होते. नंतर भरत आणि शत्रुघ्न आपले मामा युधाजीत यांच्याकडे गेले. ते दोघे पुत्र अजोळी गेल्यावर दशरथ राजाने श्रीरामाला राज्याभिषेक करायचं नियोजित केलं. परंतु त्याची पत्नी कैकेयी हिने श्रीरामांना 14 वर्ष वनवासात पाठवून देण्याचं राजाकडून वरदान घेतलं. श्रीराम देखील आपल्या प्रिय पित्याच्या वचनपूर्तीसाठी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्याच्या वैभवाला तुच्छ मानून वनवासात गेले. वनवासात जाताना रथाचा त्याग करून प्रयाग आणि चित्रकूट पर्वतावर ते गेले. तेव्हाच इकडे राजधानीत पुत्रवियोगाच्या दुःखाने राजा दशरथाने शरीराचा त्याग केला आणि स्वर्गलोकाचं प्रस्थान ठेवलं. भरताने आजोळहून आल्यावर पित्याचे अंतिम संस्कार केले आणि नंतर सैन्य घेऊन तो वनात श्रीरामांपाशी जाऊन पोहोचला. त्याने श्रीरामांना विनंती केली की आपण अयोध्यानगरीत परत यावं आणि राज्यकारभार हाती घ्यावा. परंतु श्रीरामाने पित्याला दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी भरताची याचना स्वीकारली नाही आणि भरताच्या आग्रहास्तव आपल्या पादुका देऊन त्याला परत पाठवलं आणि राज्यकारभार करण्यास सांगितलं. भरताने देखील ज्येष्ठ भावाच्या आज्ञेचं पालन केलं. त्याने अयोध्या सोडून नंदीग्रामात निवास केला. श्रीरामसुद्धा चित्रकूट पर्वत सोडून अत्रिमुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचले. इथे सुतीक्ष्ण आणि अगस्त्य मुनींना प्रणाम करून ते दंडकारण्य नावाच्या वनात गेले. तिथे शूर्पणखा नावाची राक्षसीण त्यांना त्रास देई. तिचे दोन्ही कान आणि नाक कापून श्रीरामांनी तिला पराभूत केलं. शूर्पणखेने आपल्या कुरूपतेचा अपमान झाल्याने आणि अत्यंत दुःख संतापाने आपल्या भावांना सर्व कहाणी कथन केली. तेव्हा ते 14,000 राक्षसांना घेऊन त्यांच्यावर चालून गेले. परंतु बलशाली श्रीरामांनी त्या सर्वांना अमोघ अशा बाणांनी यमलोकी पाठवून दिलं. यानंतर परत शूर्पणखेने आपला अपमान आणि सीतेचं सौंदर्य याबद्दल जाऊन रावणाला सांगितलं. तेव्हा रावणाने सीतेला पळवण्यासाठी मारीच नावाच्या राक्षसाला हरिणाच्या रूपात पुढे करून आणि स्वतः दंडधारी संन्याशाचं रूप घेऊन सीतेच्या जवळ गेला. सीतेने सोन्याच्या हरणाचं कातड प्राप्त करण्यासाठी रामांना प्रेरित केलं. राम त्याच्या शिकारीसाठी गेले आणि त्यांनी मारीच्या राक्षसाचा वध केला. मृत्यूसमयी त्याने हे सीते हे लक्ष्मणा असा धावा केला. ते शब्द ऐकून सीतेने लक्ष्मणाला तिकडे पाठवलं. लक्ष्मणाला पाहून राम त्याला म्हणाले, हा बहुतेक राक्षसांचा कट असावा. मायावी रूप धारण करून सीतेचं अपहरण करण्याचा त्यांचा हेतू असावा. तेवढ्यात इकडे रावणाने जानकीला पळवून नेलंच. वाटेत जटायूचा वध करून रावण सीतेला लंकापुरीला घेऊन गेला. रावणाने सीतेला अशोक वृक्षाखाली नेऊन नजर कैदेत ठेवलं. इकडे श्रीराम कुटीमध्ये जाऊन पाहतात तर कुटी शांत होती. तेव्हा अतिशय शोकमग्न होऊन ते सीतेच्या शोधार्थ भटकू लागले. वाटेत मृतप्राय जटायूने सीतेला दक्षिण दिशेला नेल्याची बातमी कथन केली. नंतर श्रीरामांनी ऋष्यमुख पर्वतावर जाऊन सुग्रीवाबरोबर मैत्री केली. सुग्रीवाच्या बाली नामक बलाढ्य भावाचा वध करून श्रीरामांनी त्याला किष्किंधानगरीचा राजा केलं आणि ते स्वतः ऋष्यमुख पर्वतावर राहू लागले. सुग्रीवाने सीतेच्या शोधार्थ अनेक वानर सहूकडे पाठवली. त्या वानरांनी सर्व दिशांना तपास केला. दक्षिणेकडे गेलेल्या वानरांना जेव्हा सीता वनात किंवा पर्वतावर कुठेच आढळली नाही तेव्हा त्या वानरांनी आपली हत्या करून घेण्याचा निर्णय केला होता. परंतु वानरांचा सेनापती हनुमान हा 6 योजना असलेला समुद्र ओलांडून अशोकवनात गेला. त्याला तिथे लंकापुरीत सीता दृष्टीस पडली. असंख्य राक्षसिणींचा गराडा तिच्या भोवती पडला होता. मध्येच रावण येऊन तिला त्रास देई आणि वारंवार
तिचं मन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करी, परंतु पतिव्रता सीता सतत श्रीरामांचं चिंतन करत होती. श्रीरामांनी दिलेली अंगठी हनुमानांनी तिच्याजवळ टाकली आणि त्यांचं कुशल वर्तमान तिला कळवलं. हनुमान म्हणाला, मी श्रीरामांचा दूत असून त्यांचं कुशल कळवण्यास इथे आलो आहे. आपण चिंतारहित असावं, तसंच आपली एखादी वस्तू द्यावी की ज्यामुळे श्रीरामांना आपली सतत आठवण येईल. तेव्हा सीतेने आपल्या वेणीतील अमूल्य असं रत्न काढून हनुमानाला दिलं आणि श्रीरामांनी लवकरात लवकर आपली येथून सुटका करावी असा संदेशही धाडला. त्यानंतर हनुमानाने लंकेतील त्या उद्यानांचा सत्यानाश करून टाकला आणि त्याच्यावर चालून आलेल्या रावणपुत्र अक्षय कुमारचा वध केला. इतरही अनेक राक्षसांचा वध करीत असतानाच मेघनाद याच्याकडून तो पकडला गेला. मेघनादाने हनुमानाला बांधून आपला राजा रावण याच्यापुढे आणून त्याला उभा केला. हनुमान रावणाला म्हणाला की हे रावणा, मी श्रीरामांचा दूत आहे. तुला सीतेला श्रीरामांकडे पोहोचतं केलंच पाहिजे, यातच तुझं हित आहे. हनुमानाचं कथन ऐकताच रावण अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा हुकूम सोडला. शेपटीला आग लावताच निसटून जाऊन आणि लंका भर धुमाकूळ घालून हनुमानाने सर्व लंका जाळून टाकली आणि नंतर परत श्रीरामांकडे आला. सीतेचं सर्व वर्तमान त्यांनी कथन केलं आणि नंतर सीतेने आठवण म्हणून दिलेलं वेणीतलं रत्न देखील दाखवलं. श्रीरामांनी लक्ष्मण, सुग्रीव आणि अंगदासहित वानर सेनेसह लंकेवर चढाई केली तेव्हा रावणाचा भाऊ बिभीषण त्यांना शरण आला. शरण आलेल्याला जीवदान द्यावं या न्यायाने श्रीरामांनी बिभीषणाला जीवदान तर दिलंच आणि त्याला रावणाच्या संपूर्ण राज्याचा स्वामी बनवलं. यानंतर नल नामक वानराच्या सहाय्याने श्रीरामांनी समुद्रावर पूल बांधला आणि लंकेवर चढाई केली. नील, अंगद, वीरेंद्र, जांबुवान यासारख्या मोठमोठ्या वानरांनी लंकापुरीला नष्ट करून टाकलं आणि बलशाली राक्षसांचा नायनाट केला. लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजीत आणि मेघनाद यांना ठार मारलं. खुद्द श्रीरामांनी रावणाच्या बाहूंचा छेद करून युद्धभूमीवरच त्याचा वध केला. त्यानंतर श्रीरामांनी सीतेची सोडवणूक करून सर्व वानरांसहित ते अयोध्येला परत आले आणि सर्व प्रजेला पुत्राप्रमाणे वागवू लागले. त्यांनी 10 अश्वमेध यज्ञ केले आणि गयेला विधीपूर्वक पितृगणांना पिंडदान केलं आणि त्याचबरोबर अपरंपार दानधर्मही केला. पुढे श्रीरामांनी आपल्या 2 पुत्रांना लवकुशांना राज्याभिषेक केला आणि अयोध्येतल्या सर्व प्रजाजनांच्या उपस्थितीत त्यांनी स्वर्गलोकी प्रयाण केलं. गरुड पुराणात यानंतर हरिवंशाचं सार सांगितलं आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, मी आता आपल्याला हरिवंशाबद्दल सांगतो ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य सांगितलं आहे. वसुदैव आणि देवकी यांच्यापासून श्रीकृष्णाने जन्म घेतला. त्यांचा जन्म केवळ धर्माचं रक्षण आणि अधर्म करणाऱ्यांचा नायनाट करणं याच्यासाठीच झाला होता. श्रीकृष्णांनी बाल्यावस्थेतच पूतना नामक राक्षसिणीच्या विषयुक्त स्तनांचा चावा घेऊन तिला ठार केलं. शकट आणि यमलार्जुन यांना देखील ठार मारलं. कालिया नामक सर्पाचा नायनाट केला आणि धेनुकासुराचं देखील हनन केलं. संपूर्ण गोवर्धन पर्वताला हाताच्या करंगळीवर तोलून श्रीकृष्णांनी वज्रनगरीला इंद्राच्या कोपापासून वाचवलं होतं. स्वतः इंद्रदेखील त्यांना मानित असे. बालवयातच त्यांनी केशी दैत्याचा वध केला आणि गोपगोपींना भयमुक्त केलं. मथुरेत गेल्यानंतर श्रीकृष्णांनी चाणूर आणि मुष्टिक या नावाच्या मल्लांना जमिनीवर लोळवलं आणि कंसराजाची शेंडी हातात पकडून त्याला आसनावरून खाली पाडून ठार केलं. श्रीकृष्णाला रुक्मिणी, सत्यभामा इत्यादी 8 पट्टराण्या होत्या आणि एकंदर 16,108 बायका होत्या. त्यांना असंख्य पुत्र होते. रुक्मिणीला प्रद्युम्न नावाचा पुत्र होता. पुढे त्याने शबराचा वध केला. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध, तो बाणराजाची कन्या उषा हिचा पती. अनिरुद्धाला वज्रनाभ या नावाचा पुत्र होता. श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी होते. कृष्णाने सर्व विद्या आपल्या गुरूंकडून आत्मसात केल्या
आणि गुरुदक्षिणा म्हणून गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्याच पुत्राला मारून त्यांना अर्पण केला। तेव्हा मुनींनी त्याला जिवंत केलं आणि कृष्णाला आपला पुत्र परत मिळाला। मथुरेत उग्रसेनाला कृष्णाने परत राजा केलं आणि देवांचं पूर्ण पालन केलं। आपला परमभक्त आणि मित्र अर्जुन याच्या आणि त्याच्या बंधूंच्या कौरव शत्रूचा महायुद्धात निपात घडवून पांडवांना हस्तिनापुराचं साम्राज्य मिळवून दिलं। यानंतर गरुड पुराणामध्ये महाभारताचं सार सांगितलं आहे। श्री ब्रह्मदेव म्हणतात, या पृथ्वीतलावर पापांचा भयंकर भार निर्माण झाला होता, तो नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णानेच या भूमीवर युद्धाची भूमिका पूर्वनियोजित केली होती। अर्जुन आदि पांडव त्या युद्धाला केवळ निमित्त मात्र होते। आदिपुरुष विष्णू यांच्या नाभिकमळापासून ब्रह्मदेवाची उत्पन्न झाली। पुढे ब्रह्मदेवाला मनु आणि अत्री झाले। अत्रीला सोम नावाचा पुत्र झाला। सोमापासून बुध, बुधाचा पुत्र पुरुरवा, पुरुरवाला आयु नावाचा मुलगा झाला आणि त्याला ययाती, भरत आणि कुरु झाले। त्यानंतर राजा शंतनू जन्माला आला। शंतनूला गंगेपासून भीष्म किंवा देवव्रत या नावाचा पुत्र लाभला, जो सर्व गुणांनी युक्त आणि ब्रह्मवैवर्ताला जाणणारा होता। शंतनू राजाची दुसरी पत्नी सत्यवती हिला दोन पुत्र झाले, एक चित्रांगद आणि दुसरा विचित्रवीर्य। विचित्रवीर्याच्या स्वर्गलोकी जाण्यानंतर त्याची पत्नी अंबिका हिला व्यासदेवापासून धृतराष्ट्र आणि अंबालिकेला पांडू नावाचा पुत्र झाला। भुजिष्या नामक दासीला त्यांच्यापासून विदुर झाला। धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिला 100 पुत्र होते, जे कौरव या नावाने प्रसिद्ध झाले। या 100 पुत्रांमध्ये दुर्योधन प्रमुख होता आणि इतरही बलशाली होते। पांडुराजाला कुंती आणि माद्री अशा दोन पत्नी होत्या आणि त्यांना 5 पुत्र झाले, जे पांडव या नावाने प्रख्यात आहेत। त्या 5 पुत्रांची नावं युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव। हे 5ही पुत्र अत्यंत बलशाली आणि महान पराक्रमी होते। दैवयोगाने कौरव पांडव यांच्यामध्ये आपापसात वैर उत्पन्न झालं। कौरवांचा प्रमुख दुर्योधन हा तर पांडवांना नष्ट करण्यासाठी अत्यंत उतावीळ झाला होता। तो पांडवांना सतत त्रास देऊ लागला। दुर्योधनाचा डाव पांडवांचा समूळ नायनाट करून संपूर्ण साम्राज्याचे आपण स्वामी बनावे असा होता। त्यासाठी त्याने अनेक युक्त्या लढवल्या। प्रथम त्याने एक लाक्षागृह बांधलं आणि त्यात पांडवांना जाळून टाकण्याचा डाव रचला। परंतु बुद्धिमान पांडव त्यामधून सही सलामत वाचले। लाक्षागृहातून सुटल्यावर ब्राह्मण वेश धारण करून ते एका ब्राह्मणाच्या घरी राहिले। बक नावाच्या राक्षसाचा तिथे त्यांनी वध केला। त्यानंतर पांचाल देशाची राजकन्या द्रौपदी हिचा विवाह असल्याचे कळल्यावर ते पांचाल नगरीत गेले। तिथे अर्जुनाने लक्षवेध करून द्रौपदीशी विवाह केला। यानंतर आचार्य द्रोण आणि पितामह भीष्म यांच्या सांगण्यावरून धृतराष्ट्राने पांडुपुत्रांना परत नगरीत बोलावलं। धृतराष्ट्राने त्यांना अर्ध राज्य दिलं आणि पांडुपुत्र त्या राज्यात इंद्रप्रस्थ इथे राहून राज्य करू लागले। पांडवांनी पुढे बराच पराक्रम गाजवला, राजसूय यज्ञ केला। अर्जुनाने श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याबरोबर विवाह केला। श्रीकृष्ण अर्जुनाचा हृदयस्थ मित्र होता। पांडव अत्यंत बलशाली तर होतेच, परंतु श्रीकृष्णाच्या पाठबळाने अधिक शक्तिमान झाले होते। अर्जुनाने तर आपल्या दिग्विजयाने अनेक राजांवर प्रभुत्व मिळवलं आणि संपत्ती तसंच जवाहिरांच्या राशी आपल्या राजधानीत आणून ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर याला प्रसन्नतापूर्वक समर्पित केल्या। युधिष्ठिर हा तर अत्यंत चांगल्या मनाचा धर्मात्मा होता, परंतु दुर्योधनाने मायावी जाळं टाकून त्याला द्यूत खेळण्यास प्रवृत्त केलं। दुर्योधनाने हा कट कर्ण, दुःशासन आणि शकुनी यांच्या विचारानेच रचला होता। द्यूतामध्ये सगळंच गमावल्यामुळे पांडवांना 12 वर्ष वनवास भोगावा लागला आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं, म्हणजे नाव, गाव, कुल, शील हे न सांगता काढावं लागलं। वनवास संपल्यानंतर युधिष्ठिराने 5 भावांसाठी 5च गावं दुर्योधनाकडे मागितली।
परंतु दुर्योधनाने तेवढी देखील विनंती ऐकली नाही, म्हणून सैन्यानिशी पांडवांनी कौरवांविरुद्ध युद्ध पुकारलं. कुरुक्षेत्रावर झालेलं हे युद्धच महाभारत या नावाने प्रसिद्ध झालं. पांडवांजवळ फक्त 7 अक्षौहिणी सैन्य होतं, तर कौरव 11 अक्षौहिणी सैन्यानिशी सुसज्ज होते. या दोन पक्षातलं युद्ध महाभयंकर झालं. हे युद्ध देव आणि दानवांच्या युद्धा इतकंच भीषण युद्ध होतं. भीष्म पितामह यांनी प्रथम दुर्योधनाच्या सैन्याचं सेनापती पद स्वीकारलं, तर पांडवांच्या सैन्याचा सेनाध्यक्ष शिखंडी होता. दोन्ही पक्षांमध्ये बाणाला प्रतिबाण आणि शस्त्राला प्रतिशस्त्र असं घनघोर युद्ध चालू होतं. शिखंडीला पुढे करून अर्जुनाने आपल्या बाणांच्या वर्षावाने पितामह भीष्मांना विद्ध करून टाकलं होतं. जेव्हा भीष्म पितामहांना आपल्या मरणाची पूर्वकल्पना आली, तेव्हा त्यांनी प्राणत्याग करण्यासाठी, उत्तरायण होण्यासाठी श्री विष्णूंचं ध्यान केलं. त्यावेळेला त्यांनी अनेक धर्मांचं वर्णन केलं, आपल्या पितरगणांना तृप्त केलं आणि नंतर ते आनंदमय रूपात विलीन झाले. यानंतर महापराक्रमी द्रोण धृष्टद्युम्नाबरोबर युद्ध खेळण्यासाठी कुरुक्षेत्रात उतरले. 5 दिवस सतत घनघोर युद्ध सुरू होतं. या युद्धात अनेक राजे पंचत्वाला पावले. शेवटी द्रोणाचार्यसुद्धा शोकसागरात बुडून मरण पावले. त्यानंतर अर्जुन आणि कर्ण या महापराक्रमी योद्ध्यांमध्ये युद्ध झालं. यांच्यामध्ये 2 दिवस सतत युद्ध सुरू होतं. परंतु शेवटी अर्जुनाच्या अस्त्रांशी सामना देता देता महारथी कर्णाला देखील हार खावी लागली. कर्णाला मृत्यूनंतर सद्गती प्राप्त झाली. धर्मराज युधिष्ठिराबरोबर युद्ध खेळण्यास शल्य समोर आला, पण अर्ध्या दिवसातच त्याचा पराभव झाला, कारण अग्निसारख्या मोठ्या दाहक बाणांचा वर्षाव त्याच्यावर झाला. त्यानंतर महाबलाढ्य दुर्योधन आपली गदा वेगाने फिरवत भीमावर चालून आला, जणू काही एखादा यमच भासावा तसा. परंतु संतापाने पिसाळलेल्या भीमाने आपल्या गदेने दुर्योधनाचा अगदी सहजतेने पराभव करून त्याला ठार केलं. यानंतर मात्र द्रोणपुत्र अश्वत्थामा याने पांडवांच्याकडील धृष्टद्युम्नाचा आणि द्रौपदी पुत्रांचा देखील नाश केला. तेव्हा द्रौपदीला पुत्रशोक आवरेनासा झाला. ते पाहून स्वतः अर्जुनाने त्यावर ऐशिकास्त्र टाकून त्याचा पूर्ण पराभव केला आणि त्याच्या कपाळावर असणारा शिरोमणी काढून घेतला.

कापरत गमन करता झाला. देवादींच्या रक्षणार्थ तसंच अधर्माला पायबंद घालण्यासाठी आणि दुष्टांच्या नायनाटासाठी भगवान या भूतलावर विविध अवतार धारण करीत असतात. ज्याप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरीच्या रूपाने अवतीर्ण झाले होते, त्यांनी देवादिकांच्या जीवनासाठी आयुर्वेदशास्त्राचं वर्णन केलं आणि त्याच आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास विश्वामित्र महर्षींचा पुत्र सुश्रुत याने केला. सुश्रुत हा देखील महापुरुष होता. याप्रमाणे महान अवतारांचं जो मनुष्य श्रवण करतो त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छायानट.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छायानट. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी

जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:30। याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 84वा श्लोक आहे. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्या सिनेना. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी रामहा अंतकाळी. आता ह्याच्यात त्यांनी एक वेगळा विचार मांडलेला आहे समर्थाने. विठोने श्री वाहिला देवराणा असं आहे म्हणतात की विठ्ठलाने पांडुरंगाने हा देवराणा, महादेव, देवांचा देव, त्याला आपल्या शिरावर धारण केलेला आहे. पांडुरंगाने, जे विष्णूनी, नारायणाने शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. एवढं श्रेष्ठ स्थान त्याला दिलेलं आहे. पण असे महादेव तया अंतरी ध्यास रे, पण ते मस्तकावर बसलेले आहेत, ते पण त्यांना ध्यास आहे पुन्हा नारायणाचा, विठ्ठलाचा. हे कसं प्रेम आहे बघण्याजोगं आहे. हरी आणि हर यांच्यातलं प्रेम आहे. भगवान विष्णू महादेवाला मानतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. महादेव विष्णूवर, नारायणावर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. एकमेकांना, एकमेकाविषयी पूज्य भाव आहे, अत्यंत प्रेम आहे. असं असताना त्यांचे जे भक्त आहेत ते मात्र एकमेकात भांडत राहतात. आमचा देव महादेव, तुमचा नारायण, ते म्हणतात आमचा देव नारायण आहे, तुमचा महादेव आहे. म्हणजे आमचा देव श्रेष्ठ आहे आणि तुमचा देव कनिष्ठ आहे. प्रत्यक्षात ते दोघं एकमेकात अत्यंत प्रेमानी आहेत, पण अज्ञानामुळे हा गोंधळ आपल्याला जिकडे तिकडे पाहायला सापडतो. म्हणून मुद्दाम समर्थाने हा जो काही दुराव आहे, हा जो गैरसमज आहे, हा जावा म्हणून मुद्दाम असं म्हटलेलं आहे की विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे. त्याला ह्याचा ध्यास आहे, पण त्याशी नेणं हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला माहिती नाही का की त्यांचं एकमेकात प्रेम आहे? मग ते जर आहे तर तुम्ही एकमेकात प्रेमाने का राहत नाही? तुम्ही एकमेकांचा द्वेष का करता? शंकराला भजणारा विष्णूच्या देवळात जाणार नाही, आणि विष्णूच्या देवळात जाणारा शंकराला भजणार नाही. हे काय आहे? संतांना याचा खेद होतो, किती अज्ञान आहे हे. पण आहे खरं, त्यांनी किती सांगितलं तरी जात नाही. सगळे देव मिळून एकच आहे, एकाच परमात्म्याचे हे निर्निळे अवतार आहेत, निर्निळे भेद आहेत, दिसायला आहेत वर्ण. आतमध्ये एकच आहे. जसं म्हटलं आहे, सर्व देव नमस्कारान केशवम प्रतिगच्छती. कुणालाही नमस्कार केला तरी त्या मूळ आदिनारायणालाच जातो. पण हे लक्षात येत नाही, म्हणून ते म्हणत आहेत निवाला स्वये तापसी चंद्रमौळी. आता इथं पुन्हा चंद्रमौळी, शंकर तपस्वी, महान तपस्वी, पण त्यांचा जो दाह होता, कंठदाह होता, कशामुळे होता? विषप्राशन केल्यामुळे. तो जो होणारा दाह कशानेही शमला नाही, तो निवाला, शांत झाला रामनामाने. रामनामाचाच आधार महादेवाने घेतला, आपला दाह शांत करण्यासाठी एवढं महत्त्व रामचंद्राला दिलेलं आहे. असे जे राम आहेत रामचंद्र, जीवा सोडवी राम हा अंतकाळी, असा हा जो राम आहे तो जीवाला अंतकाळी सोडवतो. अंतकाळी सोडवतो म्हणजे काय करतो हा विचार बघायला पाहिजे. जीवाला सोडवायचं म्हणजे त्याला बांधलंय कुणं, कोणत्या बंधनात जीव अडकलेला आहे आणि आता त्याला सोडवायचं आहे. जीवबद्ध झालेला आहे आपल्याच कल्पनेनं. वस्तुतः जीवो ब्रह्मैव नापरावा, जीव हा ब्रह्मच आहे, तो आत्माच आहे. असं असताना तो देह मन बुद्धीच्या नादी लागल्याने तो बद्ध झाला आणि मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण म्हणायला लागला. वस्तू त्याला जन्ममरण नाही आहे, तो जर आत्मरूप झाला तर अमरच आहे, पण देहाच्या नादाला लागला तर मग आता त्याला मरण आहे जन्म आहे असा आभास निर्माण होतो आणि तो सुखदुःखाच्या गटांगळ्या खातो. ज्या दिवशी त्याला बोध होईल आणि तो आपल्या खाली येणाऱ्या स्थानावरून जीवभावावरून ऊर्ध्वगामी होऊन आत्मभावात जाईल त्यावेळेला तो मुक्त झाला. मुक्त व्हायचं म्हणजे काय, मुळात मुक्तच आहे, बद्ध नव्हताच कधी, पण आपल्या कल्पनेने तो बद्ध झालेला आहे. ती कल्पना जर त्याने टाकली आणि त्याला जर आपल्या मूळ स्वरूपाचं भान आलं आणि तो या सगळ्या देहाच्या उपाधी टाकून आपल्या स्वरूपाशी जर एकरूप होऊन गेला तर त्या क्षणी तू मुक्त आहे. संतही सांगतात अरे तू मुक्तच आहेस, बद्ध नाही आहेस, कळत आहे का बघ तुला, पण ते कळत नाही. त्याचं कारण त्या ज्ञानाच्या आड त्याचं मन येतं. जे मन संकल्प विकल्पाने भरलेलं आहे, नाना गोष्टी त्याच्यात आहेत, नाना विकार आहेत, ते मन जर शुद्ध झालं त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात. तर ज्ञान हे आपल्याजवळच आहे, कुठून आणायचं नाही आहे. मन निर्मळ करा, मन करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, म्हणून सगळी साधना चित्तशुद्धीसाठी आहे, मन स्वच्छ करण्यासाठी आहे, मन नष्ट करण्यासाठी आहे. ते मन जर नाहीसं झालं तर त्याचा व्यापही बंद होतो आणि जीवाला मी आत्माच आहे हा बोध होतो. तर हा अंतकाळी जे म्हटलेलं आहे ते अंतकाळी जीवाला जर बोध नसेल तर जीव विषय वासनेमध्ये ओढला जात असतो, त्याला जगायचं असतं देहाच्या अंगाने आणि त्याला न्यायचं असतं यमराजांना, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची ओढाताण होते. आणि त्याला जर बोध असेल तर कोणत्याही क्षणी तो देहाची उपाधी टाकून जायला तयार असतो. पण हे सगळं ज्ञान माहिती नसते, बहुधा नसते, असली तरी ती समजत नाही, समजली तरी उमजत नाही. त्यामुळे जीवाची ही तडफड आयुष्यभर आणि अंतकाळी तशीच राहते, म्हणून त्याला सावध करण्याचं काम समर्थ करतायत. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोताओ, अभी सुनते है पारंपरिक भक्ती रचना। संगीत है श्रीनिवास खळे जी का और स्वर है पंडित भीमसेन जोशी जी का।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: पितृपंधरवड्यामध्ये भक्तिसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे। मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात। भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे। गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता। या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं. आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप विश्वरूप त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्र शीर्ष सहस्रपाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. जसं देवांना अभयदान दिलं तसंच आता एक पाऊल शिल्लक राहिलेलं होतं. त्या एका पावलामध्ये हा जो विरोचनाचा पुत्र बली आहे भगवंतांनी सांगितलं हे पाऊल कुठे ठेवू. या नारद पुराणामध्ये त्याची सविस्तर कथा नाही आहे पण एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे की बलीला त्यांनी बांधून ठेवलं त्या पावलाने. बलीनी स्वेच्छेने आपलं मस्तक त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. बलीला हे देताना तो विरोचनाचा पुत्र आहे, तो असुरांचा वंश आहे म्हणून तो विष्णूशी वैर करणारा हिरण्यकश्यपूसारखा नाही आहे, त्याच्या पणजोबांच्यासारखा नाही आहे, तर तो स्वतः अत्यंत भक्त आहे. कारण हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन आणि बली ही परंपरा आहे तर त्यामुळे त्याचे ते पणजोबा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा भगवंता तू भक्ताला वश होऊन राहणारा आहेस, मला काहीच अडचण नाही आहे, माझ्या मस्तकावरती पाय ठेव, याच्यासारखं दुसरं सुखाचं काय. भगवंतांनी सांगितलं मी तुला बांधलेलं आहे बली आणि आता तुला जावं लागेल ते पातालामध्ये जाऊन राहावं लागेल. बली सुखाने पातालात राहायला गेला. भगवंताचा न्याय कसा आहे बघा. जेव्हा आदिती देवतांचा पराजय झाला म्हणून उग्र तपाचरण करते तेव्हा भगवंत तिला प्रसन्न होतात, तिला आशीर्वाद देतात आणि तिचं मनोवांछित पुरं करतात की देवतांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त व्हावा आणि बलीसुद्धा आपल्या वैभवानिशी राहावा. आता भगवंत जे आहेत ते मात्र बलीकरता जे राज्य योजतात ते मात्र पातालातलं योजतात. भगवंतांनी असुरांच्या ठिकाणी काय न्याय करायचा हा भगवंतांना जो योग्य वाटला तो केला, पण बली भक्त आहे म्हणून बली जेव्हा पाताळामध्ये जाऊन राहिला तेव्हा त्याच्या दारावरती द्वारपाल होऊन भगवंत राहिलेले. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी त्याचा जो भाव आहे, भगवंत भक्तपराधीन आहेत, भक्ताचा भाव भगवंतांनी ओळखला नाही असं कुणाच्याच बाबतीत होत नाही, ते प्रत्येकाचा भाव ओळखून आहेत. त्यामुळे वामनांनी ही बलीची कथा आणि वामन आणि बलींची ही जी कथा आहे ती सनकादिकांनी जेव्हा नारदांना सांगितली त्यावेळी नारदांनी विचारलं की हे मुने हे रसातलामध्ये पातालामध्ये त्यांना तलातलामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, आता बलीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे. बलीला सगळा जो त्याला मिळणारा जो भाग आहे भोजनाकरता तो त्याला कसा प्राप्त होईल. कारण आता आपण जेव्हा श्राद्ध बघू तेव्हा तर आपण जास्त विस्ताराने पाहू, परंतु आपल्याकडे धारणा अशी आहे की आपण जे अन्न खातो आणि आपल्याला जे अन्न पचतं किंवा ज्या अन्नाने आपण पुष्ट होतो आणि आपल्याला समाधान मिळतं ते कुणीतरी आपल्याकरता कुणाला तरी देत असतं आणि ते कुणीतरी कुणाला दिलेलं आहे म्हणूनच आज आपण अन्न सुखाने खात असतो. कुणी जर आपल्याकरता काही दिलंच नाही तर आज आपण आपल्या आपण म्हणू मग कर्मवादाचा सिद्धांत काय की आम्ही जे कर्म केलं त्या कर्माचं फलच आम्ही भोगतो, बरोबर आहे. आपल्या कर्माचं फळ म्हणून आपल्यासमोर रोज टेबलभर पदार्थ येण्याचं सामर्थ्य आपल्या कर्मामध्ये असेल, पण ते अन्न खाण्याकरता जर कुणी आपल्याकरता दान दिलेलं नसेल तर टेबलावरती 5-25 पदार्थ असून सुद्धा ते खाण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसेल. आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा सर्व उपभोग, आपल्याला मिळणारं सगळं समाधान, हे सगळं समाधान कुणी न कुणीतरी कुणाच्या न कुणाकरता, म्हणजे कुणी कुणाकरता म्हणजेच आज आपला विषय घेतला तर आपल्याकरता कुणीतरी, म्हणजे आपण जर म्हटला हो त्याला काय जर श्राद्ध कसलं करता त्या माणसाचा पुढचा जन्मसुद्धा झाला असेल, तो पुढच्या जन्मात निघून गेला असेल,
मग पुढच्या जन्मात गेलेल्या माणसाला ह्याचा काय उपयोग, तो कोणत्याही जन्मात जाऊ. ज्याच्याकरता म्हणून दिलेलं दान आहे, ज्याच्या स्मरणाने केलेलं तर्पण आहे, ते त्याला त्याच्या जीवनात समाधान देण्याकरता उपयोगी ठरतं. म्हणून आपण काल जे म्हटलं ना की आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये परस्पर आश्रयत्व आहे. आपण सगळे एकमेकांच्यावरती अवलंबून आहोत. या जगामध्ये येऊन मीच कोणीतरी असा आहे टिकोजीराव की माझं मी कमावलं आहे, माझं मी मिळवलं आहे आणि माझा मी सुख भोगतो आहे असं घडू शकत नाही. या जगामध्ये अनेकांच्या कृपेनी आपल्याला यश मिळतं, अनेकांच्या कृपेनी आपल्याला समाधान मिळतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण केव्हाही पूजेचा संकल्प करतो तेव्हासुद्धा म्हणतो सर्वेषाम अविरोधेन, की सगळ्यांच्या ठिकाणी तृप्तता करून प्रत्येकाच्या मनाला शांत करून मी कार्याला आरंभ करतो. कुणाचाही विरोध घेऊन नाही, कुणाचंही शत्रुत्व घेऊन नाही. जर विरोधाने एखादं कार्य जर मी सुरू केलं तर ते कार्य मला कधीच लाभदायी होणार नाही. आणि त्यामुळे सर्वेषाम अविरोधेनं आपण कार्य करावं अशी आपल्याकडे धारणा आहे. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की इथे नारदांनी विचारले की बलीच्या भोजनाचं काय केलं, कारण ज्या पाताल लोकामध्ये राहणारे जे जीव आहे तो नागलोक आहे. इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने ह्या नागदेवता ज्या आहेत त्यांचं भोजन वेगळं, त्यांचा आहार वेगळा, त्यांची राहण्याची पद्धती वेगळी. आता तिथे जर बली जाऊन राहिला तर बलीने काय खावं, तर त्यावेळी त्यांनी त्याचं उत्तर दिलं आहे ह्या सनतकुमारांनी. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले अग्नीत मंत्राशिवाय जी आहुती दिली जाते, की अग्नीला आहुती आहे म्हणजे आम्ही रोज देतो, दूध तापवायला ठेवलं की आमचं गॅसवर ओतू जातं, ही अग्नीवरती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. ती अग्नीला दिलेलीच आहुती आहे पण ती मंत्राशिवाय दिलेली आहुती आहे. म्हणाले समजा अपात्र मनुष्याला आम्ही दान दिलं, आम्हाला कळलं नाही, एखाद्यानी आम्हाला येऊन काय काय सांगितलं, आम्ही त्याचं बोलणं ऐकलं भुललो आणि आम्ही कसे काय माहीत नाही, काही पैसे देऊन काही दान देऊन दया येऊन आम्ही जे देऊन चुकलो, नंतर कळलं हा लबाड होता यांनी आपल्याला फसवलं. असं अपात्र मनुष्याला दिलेलं जे दान आहे, जे कर्त्याला भयंकर म्हणजे दुःखकारक ठरतं असं जे दान आहे, त्या ते जे आहे ते राजा बलीचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं की हे सगळं राजा बलीला प्राप्त होईल. अपवित्र मनुष्याचा असलेला हविष्य भाग जो अयोग्य मनुष्य आहे आणि ज्याला मिळणारा भाग आहे त्याचं दान, त्याचं सत्कर्म रसातलामध्ये बलीला उपयोगी पडेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे भगवंतांनी सनतकुमारांनी नारदांना सांगितलं की हा असा शास्त्रार्थ आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे भगवंतांनी बलीच्या दारावरती उभं राहून पहारा करायचा ठरवून सुद्धा बली तर काय त्या लोकांमध्ये वैभव कितीतरी अधिक आहे. म्हणजे भागवत पुराण आपण जेव्हा ऐकाल किंवा ऐकलं असेल तेव्हा आपण ते ऐकलं असेल की काय पाताळ आहे, काय हे सप्ततल आहेत, कारण इथे सुद्धा चतुर्दश भुवनांचा उल्लेख आला आहे पण तो जाता जाता आला आहे, भागवतामध्ये त्याचा जास्त बारकाईने विचार केलेला आहे. आणि त्यामुळे त्या लोकांमधलं जे वैभव आहे ते वैभव सामान्य नाही आहे, ते वैभव विलक्षण आहे. फक्त एकच आहे की ते सगळं जगत जे आहे ते अंधारात आहे, तिथे उजेड नाही. ती सगळी जी काही वस्ती आहे ती वस्ती अंधारात आहे आणि त्यामुळे त्या लोकांचा किंवा त्या देवतांचा किंवा शेष भगवान जे वस्त्र धारण करतात त्या वस्त्राचा रंगसुद्धा निळा आहे आणि ते त्या रंगाची वस्त्र. आणि आपले भगवंत पितांबर पिवळा तेजाचा रंग आहे, सूर्याचा रंग आहे, प्रकाशाचा रंग आहे आणि त्यामुळे हा भेद आहे. नाहीतर शेषनारायणांचा अधिकार कमी नाही आहे. पातालात राहणारे शेषनारायण कमी वैभवात राहत नाहीत, कदाचित स्वर्गातलं वैभव कमी असेल इतकं वैभव पातालामध्ये. आणि त्यांनी जे काम केले आहे ते काम तर आज पृथ्वी तलावरच्या लोकांच्याकरता कुणाही देवतांच्यापेक्षा अधिक मोठं काम करून ठेवलेलं आहे, ज्याचा आज आपण विचार करणारच आहोत पुढे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजली रानतोस्मी. काय म्हणाले, योगेन चित्तस्य, योगानी चित्ताचा, पदेन वाचाम शब्दाचं शास्त्र निर्माण करून वाणीचा, आणि मलम शरीरस्य च वैद्यकेन, आणि शरीराचा मल वैद्यकशास्त्राने त्यांनी तीन मलांना धुऊन काढलेलं आहे.
योगाने चित्ताचा मल धुतला आहे, पदाचा अभ्यास मांडून वाणीचा मल धुतला आहे आणि शरीराच्या करता औषध निर्माण करून धन्वंतरींनी त्या ठिकाणी शरीराचा मल दूर केला आहे। हे सगळे कोण आहेत? शेषावतार भगवान पतंजली आहेत। शेष हा जो शेष आहे ज्यांनी पृथ्वीला आपल्या फड्यावर धारण केलेला आहे तो श्वेत आहे, पांढऱ्या रंगाचा आहे आणि हजार त्याचे फणे आहेत। त्या हजार फण्यांचा असा जो शेष आहे तो शेष मनुष्य रूप धारण करून आमच्या ठिकाणी येऊन आम्हाला ज्ञान देणार आहे। म्हणजे तो लोक काय वाईट आहे, त्या लोकांमध्ये काही अर्थ नाही, तो पापी जनांचा आहे असं नाही आहे, पण तो लोक मात्र प्रकाशाकडे जाणारा नाही आहे। आणि ही संस्कृती श्रेष्ठता प्रकाशाला देणारी आहे, तेजाला देणारी आहे। आणि म्हणून हा लोकांचा दिवी लोक म्हणजे देवलोक म्हणजे स्वर्गलोक, जिथे प्रकाश आहे असा जो लोक आहे आणि त्या लोकातलं वैभव, आणि इथे अंधार आहे आणि त्या लोकातलं वैभव। जसं आपल्याकडे आता पृथ्वी तलावरती या दोघांचाही चमत्कार बघायला मिळतो, रात्री 9:30 नंतर सगळे 5 स्टार 7 स्टार सगळ्या इव्हेंट्स सगळं काय ते त्यानंतर सुरू होतं। कारण हा जो आहे हा वर्ग सगळा भोगवादी आहे, आणि हा जो प्रकाशाने उजळून टाकलेला जो स्वर्गलोक आहे तो कर्मानी। आता ह्या देवतांचं लोक प्रश्न विचारतात, अहो सारखेच ते देव हरतात आणि मग सारखेच ते देव घाबरतात, इंद्राला सारखीच भीती वाटते की माझं राज्य जाईल, आणि मग इंद्र विष्णूकडे जातो आणि मग विष्णूला सांगतो काहीतरी करा, मग विष्णू काहीतरी करतात आणि मग पुन्हा हे सुस्थिर होतात। हे असं कसं, हे देव असे कसे करतात? देवांचा अधिकार कमी नाही आहे आणि त्याचबरोबर दैत्यांचा पण अधिकार कमी नाही आहे। अनेक वेळा देव जिंकतात, अनेक वेळा दैत्य जिंकतात, दोघंही अधिकारांनी सारखे आहेत। आणि मग भगवंत देवांच्या मागे का उभे राहतात? जे तत्त्वज्ञान पृथ्वीतलावरच्या मानवाकरता आहे तेच तत्त्वज्ञान स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवांच्या करता आहे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनां। देवता कधीच वेडवाकडं वागत नाही, आणि जेव्हा दैत्य वेडवाकडं वागून देवतांच्या वरती कुरघोडी करतात त्यावेळी त्यांचं नियमन करण्याचं अनुशासनाचं काम भगवंत करतो, आणि मग तो येऊन त्यांच्यातले कज्जे सोडवतो। बलीसारखा राजा आहे, बलीश्रेष्ठ आहे, परंतु दैत्यांचं राज्य जर एकदा सुरू झालं असं धरून चाला, कल्पना करा की एक दैत्यांचा राजा आहे तो अत्यंत सज्जन आहे त्याच्यापुरता, पण हे राज्य सातत्याने सज्जनतेने चालेलच असं नाही, त्याच्या राज्यातले सगळे मंत्रीगण हे सगळे सुखलोलूप आहे। आणि ह्या सगळ्यांनी जर वेडावाकडा हा कारभार सुरू केला तर ह्या संबंध सृष्टीचं नियमन ज्यांना करायचं आहे त्या विष्णूला विचार करावाच लागेल की दैत्यांना यश किती काळापर्यंत द्यायचं आणि देवांच्याकडून चांगलेपणाने हे जग किती काळ चालवून घ्यायचं। देवांच्यामध्ये रहस्य झाला, पुष्कळ कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा तेवढ्या करताच, कारण इथे काय आहे, इथे शंकेला जागा आहे की मग देवांच्याकरता बलीसारखा इतका सच्चिल राजा होता आणि तो जो राक्षसांचा आहे तो दैत्यांचा आहे म्हणून त्याच्यावर काय विष्णूंनी अन्याय केला? अन्याय नाही केला। त्याच्या मागची जी भूमिका आहे दैत्य राजाची आणि दैत्यांची जी भूमिका आहे जीवन जगण्याच्या मागची, ती भूमिका भगवंताला सातत्याने चिरकाल राहावी, टिकावी आणि त्या पद्धतीने जग चालावं असं भगवंताला वाटत नाही। भगवंताच्या समोर दोन विषय नेहमीच आहेत, दैवी असुरी संपत्ती। पण जेव्हा असुरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते, असुर जरुरीपेक्षा बलवान होतात, त्यावेळी भगवंतांना त्यांचं नियमन करावं लागतं। म्हणून आपल्याला म्हटलं तसं की व्यवहारामध्ये ह्याचं एक फार सुंदर प्रबोधन आपल्याकडे केलं जातं, संत सत्पुरुषांनी केलेलं आहे की वैयक्तिक पातळीवरती भक्त असणारा दैत्य बलिराजा त्याच्या भक्तीला भगवंतांनी भक्त पराधीन म्हणून 100% न्याय दिलेला आहे आणि बलीच्या भक्तीचं फळ म्हणून त्याच्या द्वारावरती भगवंत पहारा करत उभे राहिलेले आहेत। पण म्हणून दैत्यांच्या सगळ्या समुदायाला समष्टीला मान्य करा म्हटलं तर भगवंत म्हणतात मी मान्य करणार नाही,
कारण सगळ्या दैत्यांना मान्य करून त्यांचं राज्य चालू ठेवावं असं घडणार नाही. राज्य देवतांचंच असावं, राज्य दैत्यांचं असू नये, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि त्यामुळे त्यांनी बलीला रसातलाला जाण्याकरता सांगितलं. आता बली रसातलाला म्हणजे त्या पाताळ लोक काय सगळ्या त्या सातही लोकांना मिळून पाताळ म्हटलं तरी हरकत नाही, तो त्या पाताळामध्ये जाऊन राहिला. त्या ठिकाणी त्याचं राज्य त्याला भगवंतानी जे दिलं ते त्यांनी स्वीकारलं. त्याच्या दाराशी भगवंत पहारेकरी होऊन राहिले. आणि आता ह्या वामन म्हणजे अवतार भगवंतानी जो वामनाचा घेतला, तर वामन अवतारामध्ये भगवंताला काय तपस्या करण्याची गरज आहे असं नाही, पण समाजातून निघून जाताना भगवंतानी असं सांगितलं की आता तपाचरणाकरता मी हिमालयात निघून जातो आहे, असं म्हणून अगदी अल्प काळाकरता घेतलेला अवतार आहे भगवंताचा. आणि भगवंत निघाले. आता भगवंताच्या म्हणजे विष्णूंच्या वामन अवतारामध्ये त्यांच्या चरणापासून निघालेली जी गंगा आहे, ती गंगा वरून कटाहाला भोग पाडून खाली आली आहे. आता त्या गंगेचं ज्याला ज्याला स्नान करता आलं त्याला त्याला ती उद्धार करू लागली आणि त्या गंगेचं मोठं महात्म्य वाढू लागलं. आता इथे या ठिकाणी त्यांनी एक दुसरी कथा सांगितली आणि ती कथा सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो राजा भगीरथ आहे त्याला धर्मराजानी म्हणजे प्रत्यक्ष यमराजानी त्याला धर्माचं आणि अधर्माचं स्वरूप काय असतं हे कथन करण्याकरता आणि धर्म किती किती मार्गाने होतो हे सांगण्याकरता म्हणून एक प्राचीन इतिहास संक्षेपाने ऐकवला. तो इतिहास कसा आहे बघा, आता आमच्याकडे रोज पाण्याचं काय करायचं, नळाला एक वेळा पाणी द्यायचं का दोन वेळा पाणी द्यायचं, म्हणजे मग पाण्याची कपात करायची का नाही करायची, याचं कारण असं आहे की 60 वर्ष आम्ही स्वतंत्र झालो तरीसुद्धा आम्ही जलनियोजन केलं नाही, जलसंधारण कसं करावं याचा आम्ही विचार केला नाही. आता आम्ही नवीन बिल्डिंग बांधायला निघालो की सगळे सांगतात की तुमच्या गच्चीमध्ये येऊन पडणारं जे पाणी आहे ते तुमच्या इथे बोर असेल त्याच्याशी नेऊन जोडा, ते पाणी जिरवा आणि जमिनीमध्ये जिरू द्या आणि ते पुन्हा वापरा. परंतु आपल्याकडे धर्मानेच आमच्या प्रत्येकाला बंधन घातलं आहे. तीच कथा त्यांनी सांगितलेली आहे की ते असं म्हणतात की गौड देशामध्ये एक वीरभद्र नावाचा विख्यात राजा होता. तो प्रतापी होता, विद्वान होता, ब्राह्मणांचं पूजन करणारा होता आणि त्याच्या राणीचं नाव चंपक मंजिरी असं होतं. त्याची मंत्रीगण जे होते ते कर्तव्य अकर्तव्य याचा योग्य तो निवाडा करून निर्णय घेण्यामध्ये कार्यक्षम होते. नंतर धर्मशास्त्राच्या आधाराने त्याच्या राज्यामध्ये निर्णय होत असत. प्रायश्चित्त, चिकित्सा, ज्योतिष, धर्म इत्यादींचे निर्णयसुद्धा शास्त्रानुसार होत असत. आणि म्हणाले स्वतः राजासुद्धा आचार्य मनु आदींच्या निर्णयानुसार वर्तन करत असे. त्याच्या राज्यात एकदा असं घडलं की त्याला असं वाटलं की आता पुष्कळ काळ झाला आपण राज्य सोडून बाहेर पडलो नाही, तर आपण शिकारी करता म्हणून बाहेर पडावं. त्याचा हा राज्य म्हणजे एक उत्तम राज्याचा नमुना होता असा हा राजा वीरभद्र मंत्र्यांच्या बरोबर वनामध्ये शिकारी करता गेला आणि तिथे 2 प्रहरपर्यंत इकडे तिकडे भटकला. तो अतिशय थकून गेला होता. त्यावेळी राजाला एक लहानसा तलाव दिसला. तो तलाव सुकलेला होता. त्या तो पाहून त्याचा जो मंत्री, त्याचं नाव बुद्धिसागर, तर त्यांनी पाहिलं की अरे ह्या ज्या ठिकाणी आपण आलो आहे एका शिखरावर आलेलो आहे, इतक्या उंचीवर लहानसा का होईना एक तलाव निर्माण झालेला आहे. हा तलाव कोणी खोदला असेल, इतक्या उंचावर येऊन तलाव खोदण्याचं कारण काय, तिथे आता पाणी सुकलेलं आहे, आता इथे पाण्याने तहान तर काही राजाची भागायची नाही, म्हणून तो पुढे गेला. त्यांनी त्या तलावाच्या इथे जाऊन खणायला सुरुवात केली. हातभर खणलं, हातभर खणल्यावर पाणी लागलं, पाणी स्थिर झालं आणि ते स्थिर झालेलं पाणी मग स्वच्छ आणि चांगलं चविष्ट गोड होतं ते पाणी राजा प्यायला. आणि ते पाणी प्यायल्यानंतर त्या राजाची आणि त्या बुद्धिसागराची तहान भागली. ते दोघे सर्व मंत्री तृप्त झाले. तो बुद्धिसागर राजाला म्हणाला, राजा या ठिकाणी आत्ता आपण अडचणीच्या काळामध्ये हा असा एवढासा झालेला तलाव आहे हा आपण पाहिला, काय खंडलं असेल त्या लोकांनी एवढंसं, त्याच्यात पाणी किती राहत असेल, ते पाणी आता सुकून गेलेलं आहे, तर आपण आता उत्तम तलाव बांधूया. राजा म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला जेवढा विस्तीर्ण तलाव बांधायचा असेल तेवढा बांध. त्याप्रमाणे खूप मोठा अगदी सुंदर असा त्या डोंगराच्या वरती त्या पर्वतावरती त्यांनी तलाव बांधला.
कशा करता बांधला, तो वरून पडणारं पावसाचं पाणी डोंगरावरून खाली वाहत जाऊन फुकट जाऊ नये, ते पाणी धारण करावं, जलसंधारण, ते पाणी सांभाळणे, त्याकरता तो तलाव झाला. मग आता राजा बघू लागला, 5-10 वर्षामध्ये तिथे पाणी साठलं म्हटल्याबरोबर त्याच्या बाजूला मोठमोठे वृक्ष आपोआप निर्माण झाले, ते सगळं डोंगर आहे तो पूर्ण हिरवा होऊन गेला. आणि नंतर तो जो बुद्धिसागर राजा आहे, तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे, ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या लीला विलक्षण असायच्या। जितका आपण त्यांचा खोलवर विचार करायला जावं तेव्हा लक्षात येतं की फक्त परमेश्वरच ह्या अतर्क्य लीला करू जाणे। भोवती जमा झालेले स्वामींचे भक्त ह्या अतर्क्य कोटीतल्या लीला अगदी प्रत्यक्ष अनुभवत होते। आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे। स्वामींचे परमभक्त तर स्वामी जे सांगतील ते सगळं करायचे। भक्तांना एक खात्री होती की स्वामी हे परब्रह्माचे साकार रूप आहेत। एकदा काय झालं, रामचंद्र या नावाचा त्यांचा भक्त, त्याच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते। गावोगावचे भक्त स्वामींभोवती दर्शनासाठी जमा झाले होते। रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता। स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडलेलं होतं त्यावर बसावं असं त्याला वाटत होतं। एकतर विहीर 200 फूट खोल होती, कठडा निमुळता होता। रामचंद्राला वाटायचं, चुकून जर स्वामींचा तोल गेला तर? आश्चर्य ह्याचं होतं की रामचंद्र नावाच्या ह्या मर्त्य भक्ताला ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ विहिरीत पडतील की काय अशी भीती वाटत होती। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताच्या मनातली खळबळ ओळखली होती। इतक्यात काय झालं, तर चिमा या नावाची स्वामींची परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली। ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली तेव्हा काय केलं, तर चिमाचा तो पितळेचा तांब्या स्वामींनी विहिरीत फेकून दिला। चिमा रडू लागली आणि म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझा तांब्या विहिरीत फेकून दिलात, एकुलता एक तांब्या माझ्यापाशी होता, आता मी पाणी कशी पिणार? स्वामी तिला म्हणाले, तुला तांब्या हवा असेल तर विहिरीत उडी टाक आणि तांब्या काढून घे। चिमाने पुढचा मागचा विचार अजिबात न करता धाडकन विहिरीत उडी टाकली। धप्पकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतून आला। तिने स्वामी आज्ञा पाळली होती। लोकांना काळजी वाटू लागली म्हणून दोर लावून विहिरीत उतरायची ते तयारी करू लागले। स्वामींनी त्यांना आज्ञा केली, चिमाला कोणीही काढू नका, ती कशाने बुडेल, येईल वरती। स्वामी असं म्हणेपर्यंत चिमा आपला तांब्या हातात घेऊन वरती आली। तांब्यातल्या पाण्याने तिने स्वामींचे पाय धुतले, पदराने स्वामींचे चरण हलक्या हाताने पुसले। लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला। स्वामी कृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू स्वामींनी स्त्री रूप धारण केलं आहे।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की पूर्व क्षितिजावर समाधानाचा तेजस्वी सूर्य चंद्रकिरणांना सोबत घेऊन आपल्यासाठी उगवतो। आपण त्या समाधानात मग आपलं आयुष्य आनंदाने जगू लागतो। सर्वत्र परमेश्वराची पावलं आपल्याला उमटलेली दिसू लागतात। लक्षात येतं की परमेश्वर आपल्या अवतीभवतीच आहे। हा अनुभव म्हणजे अखंड नामस्मरणाची दृश्य फलश्रुतीच आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं.